सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारत

भारतीय सौर दिनांक 16 आषाढ शके 1948 7 जुलै 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगल ध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: क्षेत्रों तथा कर्नाटक में मूसलाधार वर्षा का अनुमान है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी से छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो 6:05 आणि 5 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत अमृतधारा कार्यक्रमात भक्ती याविषयी सुवर्णा दंडे यांचे विचार। भक्ती या शब्दाची निर्मिती भज या संस्कृत धातूपासून झाली आहे। भज या धातूला तीन प्रत्यय लावून हा शब्द तयार झाला आहे। भज याचा अर्थ सेवा करणं, प्रेम करणं, उपासना करणं असा होतो। भक्ती हा मुळात भाववाचक शब्द आहे। यातून सेवाभाव, पूजनीय भाव, प्रेममय भाव, समर्पण भाव प्रदर्शित होत असतात। भक्तीत समर्पणाचा प्रमुख भाव असतो, ज्यात परिणामांचा विचार नसतो। याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत मीरा, ज्यांनी विषाचा प्याला सहज तोंडाला लावला। भक्ती जिथं किंतु आणि परंतुला स्थान नसतं, सा परानुक्तर ईश्वरे अर्थात ईश्वरावरील परमप्रेम ती भक्ती। ईश्वरापासून विभक्त न होणारा तो भक्त आणि विभक्त न होता केलेली उपासना म्हणजे भक्ती। कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केलेली उपासना म्हणजे भक्ती। भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत, ज्याला नवविधा भक्ती असं म्हणतात। श्रवण कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। ईश्वरीय तत्वज्ञान ऐकणं, कीर्तन करणं, ईश्वराचं स्मरण करणं, आपल्या श्रद्धेयाच्या पाया पडणं, पूजन करणं, वंदन करणं, दास्यत्व स्वीकारणं आणि सख्याप्रमाणे आत्मनिवेदन करणं ही 9 प्रकारची भक्ती होय। आजच्या काळातील भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूरची वारी। यातील भक्ती ही सुलभ आणि सर्वसमावेशक आहे। ही भक्ती सहज आणि सोपी प्रेममय आराधना आहे, सगुण उपासना आहे, ज्यात नामभक्ती, समानता, कीर्तन प्रधानता, विठुरायाचं दर्शन, वारीच्या नियमांचं पालन इत्यादी गोष्टी ह्या वारीचा आधार आहे। जय जय राम कृष्ण हरी, विठोबा रखुमाई अशा नामगजरात मजल दरमजल करत पंढरीची वाटचाल होत असते। भजन कीर्तनाच्या रंगात भक्तिरस वाहून निघतो। कीर्तनाचे रंगी नाचे पांडुरंग, जिथे पांडुरंग देखील भक्तिरसाचा आनंद घेतो। जातीभेद, उच्च नीचता, गरीब श्रीमंती यांना इथं मुळी स्थानच नसतं। हे विश्वची माझे घर हे या वारीचं तत्वज्ञान। अद्वैत, निष्काम कर्म, शरणागती, समदृष्टी हा या तत्वज्ञानाचा आधार। भक्ती केवळ ईश्वराशी संबंधित असते का? तर नक्कीच नाही। आपल्या श्रद्धेयाशी पूर्णत्वानं समर्पण भाव असणं, मग ते श्रद्धेय कोण आहे यावर भक्ती अवलंबून असते। जसं देश हा श्रद्धेय आहे, तिथं देशभक्ती। देशभक्तीमध्ये केवळ भारत माता की जय असं म्हणणं अथवा युद्ध करणं फक्त एवढंच करणं अपेक्षित नाही, तर संविधानाचा आदर करणं, स्वच्छता राखणं, कर भरणं, मतदान करणं, एकता, स्वदेशीचा वापर या गोष्टी अंतर्भूत होतात। जिथं आई वडील श्रद्धे असतात ती मातृभक्ती, पितृभक्ती, ज्यात सेवाभाव, आज्ञापालन, कृतज्ञता, वात्सल्य या गोष्टी अभिप्रेत असतात। गुरुभक्तीचा आधार गुरुनिष्ठा, गुरुसेवा, आज्ञापालन आणि समर्पण हा असतो। गुरुभक्ती म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग। गुरुभक्ती बाबतचं उदाहरण म्हणजे अरुणी। अरुणी हा दधीची ऋषींचा शिष्य होता। त्याला ऋषींनी शेतात पाणी देण्यास सांगितलं। त्याच वेळेस खूप पाऊस येऊन लागला। पाण्याचा ओघ वेगानं शेताकडे येत होता। अरुणीने खूप प्रयत्न केले, पण काही केल्या पाण्याचा वेग कमी होईना। शेवटी तो स्वतः पाण्याच्या प्रवाहात आडवा झोपला। खूप वेळ झाला तरी अरुणी अजून आला नाही, म्हणून ऋषी स्वतः शेताकडे गेले। पाहतात तर काय, पाण्याच्या प्रवाहात अरुणी स्वतः झोपलेला होता। गुरु आज्ञा शिरसावंद करताना स्वतःच्या जीवनाचं देखील त्याला भान राहिलं नाही। प्रवाहात आडवा पडलेल्या अरुणीला बघून

0: ऋषी आश्चर्यचकित झाले. माझी आज्ञा पालन करताना यानं आपल्या जीवनाचा देखील विचार केला नाही. ऋषींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शिष्य असावा तर असा आणि भक्ती असावी तर अशी, असे म्हणत ऋषींनी त्याला आलिंगन दिलं. जीवनातील अरुणीच्या जीवनातील ही गुरुभक्ती जिथं केवळ समर्पण भाव होता, आपल्या जीवनात कोणत्या ना कोणत्या भक्तीचा समावेश असावा ज्यानं जीवन सार्थ होईल.
1: अमृतधारा कार्यक्रमात भक्ती याविषयी सुवर्णा दंडी यांचे विचार आपण ऐकलेत. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ग.दि. माडगुळकर यांची भक्तिरचना, संगीतकार स्नेहल भाटकर.

0: 5555 पर कॉल करें।
1: श्रोत्या, सुरांजली कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग, स्वर सुधीर फडके यांचा।

0: कमी वेळा जास्त नफा
1: बस एका क्लिकवर कमाल हसला।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: श्रोते स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz। कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत दासगणू महाराज यांची भक्तिरचना संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे।

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।

जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोत्या सरांजली कार्यक्रमात आता ऐकूया हरिओम शरण यांनी गायलेली स्वरचित हिंदी भक्ती रचना. संगीतकार हरिओम शरण.

हरिओम शरण आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. श्रोतेहो स्वरांजली कार्यक्रमात शेवटी ऐकूया समस्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर रचना, संगीतकार कानू घोष.

समूह स्वरात साने गुरुजी यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं कानू घोष यांचं. श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: 7.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्याहो 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. तत्पूर्वी
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, संशोधन सहयोगी म्हणून माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे कार्यरत आहे। शेतकरी बंधूंनो, हळद हे आपल्या देशातील मसाल्यांमधील एक महत्वाचे उत्पन्न देणारे पीक आहे। हळदीला परदेशातही चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना निर्यातीच्या भरपूर संधी मिळू शकतात। महाराष्ट्रात सध्या हळद हे एक प्रमुख नगदी पीक म्हणून उदयास येत आहे। बदलते लहरी वातावरण बघता, वातावरणातील उष्णता बघता, सध्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने हळद पिकाचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, त्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे आणि सुयोग्य असे खत व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे। शेतकरी बंधूंनो, चला तर मग जाणून घेऊ खत व्यवस्थापन याविषयी। हळद पिकास रासायनिक खतेमार्फत व जैविक खतांमार्फत अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देता येते। शेतकरी बंधूंनो, की जर सेंद्रिय शेती करत असाल तर सेंद्रिय खतांचाच वापर नत्र स्फुरद आणि पालाश यासाठी करावा। जर रासायनिक शेती करत असाल तर त्यांना दोन्ही खतांचा समावेश करता येतो। शेतकरी बंधूंनो, भरखते देताना सेंद्रिय खते आणि हिरवळीचे खते यांचा समावेश करता येतो। या खतांचा वापर केल्याने जमिनीची जडणघडण सुधारते। शेणखताचा जर वापर करायचा असेल तर हेक्टरी 30-40 टन योग्य कुजलेले शेणखतच वापरावे। या शेणखतात जर ट्रायकोडर्मा उपलब्ध असेल तर ट्रायकोडर्मा 10 किलो उपलब्ध असेल तर त्यामध्ये मिसळावा। शेणखताची उपलब्धता न झाल्यास गांडूळ खत हेक्टरी 3-5 टन जमिनीत मिसळून द्यावे। शेतकरी बंधूंनो, मळीचा वापर हळद पिकासाठी टाळावा, अन्यथा कंदकुजीचा प्रादुर्भाव वाढतो। रासायनिक खतांचे व्यवस्थापन करण्याआधी किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्याआधी शेतकरी बंधूंनो माती परीक्षण करणे अतिशय महत्वाचे आहे। मातीचे योग्य असे परीक्षण केल्यानंतरच रासायनिक खतांचे अथवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे। पश्चिम महाराष्ट्रातील विभागासाठी आणि विदर्भातील विभागासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांनी हळदीसाठी काही शिफारसीत मात्रा दिलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी हळद पिकाला नत्र स्फुरद आणि पालाशची हेक्टरी मात्रा ही अनुक्रमे 200, 100, 100 प्रति हेक्टर अशी शिफारसीत केलेली आहे। लागवडीपूर्वी 25-40 टन कुजलेले शेणखत मिसळून टाकावे। रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर किंवा रासायनिक खतांची मात्रा लागवडीपूर्वी 100 किलो स्फुरद व 100 किलो पालाश द्यावे। नत्राची मात्रा 2 समान हप्त्यांमध्ये प्रामुख्याने 6व्या हप्त्यात पहिली तर 12व्या हप्त्यात दुसरी द्यावी। पहिला हप्ता हा साधारणपणे 6व्या आठवड्याला द्यावा। साधारणपणे 50% नत्र आणि उरलेले 50% नत्र हे 12व्या आठवड्याला द्यावी। तसेच फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट 5 किलो प्रति हेक्टर द्यावे। राज्यातील कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलेली मात्रा आहे, यामध्ये प्रामुख्याने नत्र 150, स्फुरद 50 आणि पालाश 50 प्रति किलो प्रति हेक्टर असे आहे। शेतकरी बंधूंना जर फर्टिगेशनचं जर तंत्रज्ञान अवलंबन करायचे असेल आणि त्याद्वारे खत व्यवस्थापन करावायचे असेल तर 75% शिफारसीत खत मात्र्याचे नत्र स्फुरद आणि पालाश हे द्यावीत। आणि जर पाणी किंवा सिंचन द्यावायचे असेल तर बाष्पीभवनाच्या 50% पाणी 1 दिवस आड याप्रमाणे देण्यात यावीत।

0: कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता 6:45 झाली. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. यामध्ये एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या पिंपल्सचे खड्डे याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत भाग तिसरा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एलरिओ क्लिनिक.
2: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपले स्वागत करते. श्रोते हो, आज आपण एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांचे खड्डे या विषयावर बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलगर सर. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: डॉक्टर, या एक्ने स्कार्सच्या उपचारानंतर त्याचे परिणाम किती दिवसात रुग्णांना दिसायला लागतात?
3: एक्ने स्कारच्या ट्रीटमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरतो. क्रीम्स वगैरे वापरल्या तर आपला उपचार जे काही परिणाम आहेत ते साधारणपणे एका महिन्याच्या अंतराने दिसायला लागतात. त्याचबरोबर आपण जर सर्जिकल ट्रीटमेंट घेतल्या जसे की सबसिजन आहे किंवा नॅनोफॅट ग्राफ्टिंग आहे याच्यामध्ये परिणाम थोडेसे लवकर दिसतात आपल्याला. 15 दिवसांमध्ये आपण परिणाम बघू शकतो. आणि लेझर ट्रीटमेंट्समध्ये जसं मी सांगितलं की आपल्या मल्टिपल सेशन्स घ्यावे लागतात, म्हणजे साधारणपणे 3 ते 4 वेळेस आपल्याला लेझर करावं लागतं. मग त्यामध्ये आपण जे परिणाम बघतो तर ते पहिल्या सेशन नंतर 20-30%, दुसऱ्या सेशन नंतर आणखी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट किंवा सुधारणा होऊन ते 30-40% पर्यंत ते जातात. आणि अशा प्रकारे त्याचे परिणाम त्या प्रत्येक सेशन नंतर ते आपल्याला सुधारणा होताना दिसतात.
2: या उपचारानंतर काळजी तर घ्यावीच लागते, ती कशी घ्यावी?
3: पोस्ट एक्ने स्कारिंग किंवा मुरुमांच्या खड्ड्यानंतर जे आपण वेगवेगळे उपचार घेतो त्याच्यामध्ये आपण कोणते उपचार करतो त्यानुसार पण काळजी आवश्यक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण परत एक्ने किंवा परत आपला मुरुम होणार नाही याची महत्वाची काळजी आहे, जेणेकरून की परत नवीन खड्डे होणार नाहीत. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो या पोस्ट एक्ने स्कारिंग किंवा मुरुमांच्या खड्ड्यासाठी, त्यावेळेस आपण शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी परत परत हात न लावणे, त्यानंतर सनस्क्रीनचा वापर करणे, सिलिकॉनच्या क्रीमचा वापर करणे, जेणेकरून की आपले रिझल्ट टिकून राहतील आणि त्या ठिकाणी जी काही सुधारणा आहे ती कायमस्वरूपी राहील. त्याचबरोबर जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट्स करतो त्यावेळेस तुम्हाला सनस्क्रीन वापरणं अतिशय महत्वाचं आहे या ठिकाणी, कारण की सनस्क्रीन नाही वापरलं तर बऱ्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पिगमेंटेशन येऊ शकतं. त्याचबरोबर आपण त्यांना सिलिकॉनच्या क्रीम्सही त्याबरोबर लावणं आवश्यक असतं.
2: डॉक्टर, खूपदा ट्रीटमेंट घेण्याच्या आधी घरगुती उपाय केले जातात, मग ते घरगुती उपाय योग्य असतात का?
3: घरगुती उपाय आपण ज्या काही एक्नेचे स्कार्स आहेत ते कमी प्रमाणामध्ये असतील तर तुम्हाला उपयोगी पडतील. जसे की बरेच पेशंट्स हे अलोवेराच्या क्रीम्स, हळदीचे किंवा मधाचे वेगवेगळे जे काही ऑइंटमेंट्स आहेत ते वापरले जातात, किंवा काही दुधाची साय वापरतात, किंवा बऱ्याच वेळेस आपण बघतो की वेगवेगळे लेप आपण बाजारामध्ये अवेलेबल आहेत किंवा घरच्या घरी केले जातात ते पण वापरतात. तर या सर्वांचा उपयोग हा सुरुवातीचे जे काही स्कार्स आहेत जे एकदम कमी प्रमाणात आहेत, खूप उथळ आहेत, त्या स्कार्समध्ये याचा काही अंशी फायदा होऊ शकतो. परंतु जेव्हा हे स्कार्स डीप असतील तर त्या डीप स्कारसाठी किंवा खोल स्कारसाठी तुम्हाला मेडिकल किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंटही घेणे आवश्यक आहे, कारण यामध्ये ह्या आपण घरगुती उपायांचा त्याचा विशेष परिणाम होत नाही.
2: उपचार घेतल्यानंतर हे एक्ने स्कार्स पुन्हा पुन्हा येतात का?
3: एक्ने स्कार्स येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे एक्ने होणं. एक्ने होऊन त्याचं जर इन्फेक्शन जास्त झालं, त्याचबरोबर आजूबाजूचे जे काही पायलोसिबियासिस युनिट आहेत तेही त्या इन्फेक्शनमध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि मल्टिपल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये एक्ने झाल्या, तर त्या सर्वांचा परिणाम असा होतो की इन्फेक्शन जास्त होतं आणि त्यामुळे ते खालच्या थरांपर्यंत त्वचेच्या जातं आणि त्यामुळे एक्ने स्कार्स होतात. हे जर आपल्या परत परत येणं टाळायचं असेल किंवा चेहऱ्यावरती परत एक्ने होणार नाही त्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर जरी एक्ने झाली, कारण एक्ने होण्याची कारणं दोन महत्वाची कारणं आहेत. एक म्हणजे तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक काही तणाव असणे, आणि या तणावाच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये हार्मोनचे बदल होतात, त्यामुळे हे पायलोसिबियासिस युनिट किंवा तेल तयार करणारे ग्रंथ आहेत त्याच्यामधून हा जास्त प्रमाणामध्ये तेल तयार झाल्यामुळे आणि त्याचं ब्लॉकिंग झाल्यामुळे एक्ने येतात आणि त्याचे मग नंतर इन्फेक्शन एक्ने स्कार्स होतात. तर हे ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या, त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही परत एक्ने होऊ देऊ नका. परत एक्ने न होण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैली खूप चांगली ठेवली पाहिजे, जेणेकरून की शरीरावर मानसिक किंवा शारीरिक ताणच नाही आला पाहिजे. शारीरिक मानसिक ताण नाही आला तर शरीरातलं स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण जे आहे ते वाढणार नाही. स्ट्रेस हार्मोन नाही वाढले तर तुमच्या एक्ने ऍक्टिव्हेट होणार नाहीत, एक्ने नवीन येणार नाहीत, आणि त्यामुळे तुम्हाला आपोआपच तुमच्या जे काही स्कारिंग होण्याचं परत परत जे काही कारण आहे तेच मुळाशी नष्ट होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींवर जर विचार करून त्याचा तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जर त्याचा अवलंब केला तर तुम्ही या सर्व स्कार्स पासून नक्कीच तुम्ही दूर राहू शकता.
2: श्रोते हो, आज आपण एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांचे खड्डे याविषयी अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर राम चिलगर सरांनी आपल्याला दिली आहे. याच विषयावर आपण पुढच्या भागातही सरांशी बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
3: धन्यवाद.

0: एलरिओ क्लिनिक, कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल, सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आज संपर्क करा एलरिओ क्लिनिक। कॉल 74 47 33 94 44। एलरिओ क्लिनिक
1: प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आपण ऐकला। आकाशवाणीचा एक छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोत्या, आता परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या तिसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2 लाख कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर
2: 1.5 लाख विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली। तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो।
1: बरोबर।
2: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या। गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2.68 कोटी पानाच्या पत्रावळी वितरित केल्या।
1: बर।
2: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या।
1: बरोबर।
2: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं।
1: अरे वा,
2: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस।
1: बरोबर।
2: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे।
1: बरोबर।
2: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे 0 कचरा आज आहे। त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर।
2: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं।
2: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो।
1: हो, बरोबर आहे।
2: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं।
1: बरोबर।
2: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं।
1: बर।
2: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं। आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो।
1: बर।
2: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो। या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत।
1: अरे वा। बर।
2: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे। म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे ही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल। अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे। वारी मार्गावर समजा रोज 5 लाख लोक दिवसा दुपारी आणि 5 लाख लोक रात्री भोजन करतायत।
1: बरोबर।
2: तर 5 लाख लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्यात

0: चा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार.
2: श्रोती हो, ही आकाशवाणी इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य जकार्तायां इण्डोनेशिया देशस्य प्रधान राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यमुना सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति. प्रधानमन्त्री श्रीमोदी राष्ट्रपति प्रबोवो इत्यस्य आह्वानेन तत्र त्रिदिवसीय आधिकारिक प्रवासे ह्यः एव जकार्ता नगरं सम्प्राप्तवान्. अत्रागमने तावत् इण्डोनेशिया वायुसेना
3: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनू. तत्पूर्वी
4: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम कारकिन फाटा ढोरकिन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705-705-2639.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काय खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
8: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
9: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
8: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
9: सर, हे एनपीएस संचय काय?
8: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

0: अहो आता विसरा हे सगळं। इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अव

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा। मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा। यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला।

0: आणि नांदेड मुंबई तसंच नांदेड टनकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ। आता सविस्तर बातम्या। संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेनं अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। काल राज्यापती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा घेतला। पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं रवाना करण्यात यावीत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळेल याची काळजी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। मुंबईसह कोकणातले सर्व जिल्हे, पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसराला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। याच काळात पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि बुलडाण्यासह विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली। ते म्हणाले,
1: एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये तयार होतो आहे। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे।
0: दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली। पालघर जिल्ह्यात काल 200 नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं तर पुराच्या पाण्यात अडकलेल्या 45 जणांची सुटका करण्यात आली। पुणे जिल्ह्यात आळंद इथं पुराच्या वेढ्यात अडकलेल्या 400+ भाविकांची सुटका करण्यात आली। इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या इतर भाविकांसह 150 गायींचीही सुटका करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी 10 जुलैला पुण्यातून वारीत सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। ते म्हणाले,
1: वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे 4 पूल जे आहेत ते पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल।
0: आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, अहिल्यानगरसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांमध्ये आजही शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। जालना शहरासह परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून धाराशिव जिल्ह्यातही संततधार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे। बीड जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 173 धरणांमध्ये सध्या फक्त 17% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातले तब्बल 81 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून 79 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 11वी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीला 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता पुढील प्रवेश फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे। त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल। राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी 2026 परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे। आतापर्यंत 8,29,510 विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला सुरुवात झाली आहे। 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत दिलं जात आहे। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। नांदेड मुंबई आणि टनकपूर नांदेड एक्सप्रेस

0: एक्सप्रेस या दोन गाड्यांना काल प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, तर नांदेड रेल्वे स्थानकावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, डॉ अजित गोपछडे यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड टणकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित होईल, तसंच पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, असं वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं. ते म्हणाले,
1: आज देवभूमि उत्तराखंड के टनकपुर से हजूर साहेब नांदेड़ के लिए नई सर्विस चालू हुई. इसका एक आज से संचालन शुरू होगा. साथ ही साथ हजूर साहेब नांदेड़ से वाशिम हिंगोली होते हुए मुंबई के लिए एक ट्रेन सर्विस चालू हो, जिससे कि विदर्भा और मराठवाड़ा के कई जिले उनको मुंबई से कनेक्टिविटी हो, वो ट्रेन भी आज से शुरू हो रही है.
0: मराठवाड्यासाठी स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे. काल नांदेड इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. आपण मांडत असलेल्या मुद्द्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं ही मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणच्या सूर्यरथाला खासदार भुमरे यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. हा सूर्यरथ पुढील 7 दिवस शहरातल्या प्रमुख बाजारपेठा आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी आजपासून पुढील 10 दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा 2026 भगवंत देशमुख वाङ्मय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. तर संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. भगवंत देशमुख यांच्या जन्मदिनी येत्या 5 ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत. पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या पालखीतला पहिला रिंगण सोहळा काल हिंगोलीच्या रामलीला मैदानावर साजरा झाला. या रंगलेल्या अश्वरिंगण सोहळ्याला स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली अंधांची वारी काल परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमार्गे परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी 7 जूनला वाशिमहून निघाली आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला त्याग हा सर्वोच्च असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श असल्याचं प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काल जालना इथं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात बागडे बोलत होते. मुखर्जी यांच्या विविध कार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. धाराशिव जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्वाच्या विविध 45 प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत केलं असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न 50% वाढवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून त्यासाठी विकासकामांना निर्धारित वेळेत अधिक गती देण्यासाठी फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग मॉड्यूल तयार करण्यात आल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. अनुसूचित जात आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जाती संघटनांच्या वतीनं लातूर शहरात काल मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजाच्या घटनात्मक अधिकारांवर परिणाम होणार असल्याची भूमिका मांडत आंदोलकांनी प्रशासनाकडे हा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं QR कोडयुक्त पासनं प्रवेश मिळणार असल्याचं अधिष्ठाता डॉ शिवाजी सुकरे यांनी सांगितलं. या रुग्णालयात दररोज 2 ते 2500 रुग्णांचा राबता असतो. वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये सातत्यानं वादाचे प्रसंग निर्माण होतात, हे टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन सुकरे यांनी केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा. मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट. मराठवाड्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा. आणि यंदा आषाढी वारीत देहू आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा वारकऱ्यांना सल्ला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:20 आणि 35

0: सेकंद झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवार, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती, लेखन प्राध्यापक डॉक्टर गोपाळ शिंदे यांचं, सादरकर्ते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9:10 आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी या कार्यक्रमाचा उत्तरार्ध, लेखन आणि सहभाग प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी यांचा, सादरकर्ते नयन पवार. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:30 नये तराने हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोते सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, दुपारी 12 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार आणि 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र, हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 2 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, सायंकाळी 5:30 युववाणी, 6:30 अमृत कलश आणि 7:15 विधिमंडळ समालोचन हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतीशिवार हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 नादब्रह्म आणि 10:30 नभोनाट्य हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आयआरटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा,
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात, त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहेत.
0: अच्छा,
1: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही, त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या आम्ही इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन.

0: आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, तर कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का, हो माझंच, ठीक. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बर ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाहीये, असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे, त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँगमध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. म्हणजे म्हणजे मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सर, तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी होते
1: व्हिडिओ
0: कॉलवरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअपवरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं करते ते सगळं येतात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का, नाही. मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, एक गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांग ना तुम्ही उतरला का, उतरला, रिक्षातून उतरला, उतरला, आता बँकेत गेला का, गेला, कोणा कोण पुढे आहे मॅनेजर, तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का, आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं

0: की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत,
1: अच्छा,
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो, आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत, आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट, तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता. फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 7:40 आणि 26 सेकंद झाली आहेत. आता इंद्रधनु या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं

0: स्वागत।
1: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत। आजच संपर्क साधा। मोबाईल 705-705-2639।
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: आषाढी वारी आनंदवारी, आषाढी वारी आनंदवारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंदवारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी 8 जुलै पासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे. आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढवारी आनंदवारी.

तुलसीदास या नाटकातील पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं गोविंदराव टेंबे यांचं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती, लेखक प्राध्यापक डॉ गोपाळ शिंदे, सादरकर्ते सदानंद कांबळी, मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणला आहे, त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JAACनं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JAACवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला तिसरा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या तिसऱ्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब बिहार छत्तीसगड हिमाचल प्रदेश सिक्कीम उत्तराखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हां
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान, पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान,
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
1: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणी ही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात. तर
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एकसमान अंतर हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा.

0: म्हणजे यंत्रांनी नांगरा पासून पेरणी पर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की.
1: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्या गिरणीमध्ये काहीतरी तयार करतेय.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे.
2: बरोबर.
1: आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: बरं.
3: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
3: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
3: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
3: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो.
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
1: खरंच ना ग.
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईल वर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईल वरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटरप्ट नेट ऑफ थिंग्स.
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खत थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
0: छान.
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बर का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
1: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.
0: नक्कीच.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाहीये.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरीही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अग हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. आणि सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान. फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो, तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
0: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
2: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल, तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो, आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
2: होय, अगदी शीतलताई. मी सांगतो, हे पोर्टेबल जे माती परीक्षण, आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरद आणि सामू, सर्व काही, त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ऍप वरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही, किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
0: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
2: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्री

0: बोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री एजीव्ही अशा या तर कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळा अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहेत ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
1: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
1: होय ना.
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
1: अगं हो ना. वैशाली एक सांगू का?
2: काय बरं?
1: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
2: खरे.
1: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
2: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंस करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे. नाही का शीतल?
1: नक्कीच. श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

आताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादरकर्ते नयन पवार.
1: पालखी सोहळ्यातील एक महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा केवळ खेळ नाही तर आपल्या मानवी जीवनाचं तत्वज्ञान आणि अध्यात्म सांगणारा नेत्रदीपक असा सोहळा आहे. गोल रिंगण आम्हाला संसाराच्या चक्रव्यूहात अभिमन्यूसारखे कसे अडकलो आहोत, पण त्यातून नामस्मरणाच्या माध्यमातून संसार करून परमार्थ कसा साधावा हे तत्वज्ञान सांगतो. मनाच्या वारूला म्हणजे आश्वाला कसा आवर घालावा हे माऊलींच्या पालखीला तो प्रदक्षिणा घालणारा आश्व सांगतो. तर उभे रिंगण हे पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या उभ्या फेऱ्यातून कसं हळूवार सुटावं हे महान अध्यात्म सांगतं, म्हणून हा रिंगण सोहळा आगळा वेगळा वाटतो. हा रिंगण सोहळा इतका सुरेख आणि आकर्षक असतो की आपण देहभाम हरपून जातो. त्यासाठी तो स्वतःच अनुभवावा लागतो, कारण तो शब्दातीत आहे. त्याचं शब्दात वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे. त्यातली ती वारकऱ्यांची चपळता, आश्वाचं वाऱ्याच्या वेगानं धावणं, लष्करी शिस्त, आश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी वारकऱ्यांचा चाललेला आटापिटा, हे सगळंच अद्भुत आहे. हे खरं सांगू, हे रिंगण खेळताना आणि पाहताना कुणाला कशाचंच भान नसतं, ना देहाचं ना संसाराचं. कारण असं वाटतं की स्वतः परब्रह्म परमात्मा पांडुरंगच त्यांच्यात अवतरला आहे आणि तोच अनुपम्य असा रिंगण सोहळा खेळत आहे. त्यामुळे या रिंगण सोहळ्याला जी रंगत येते ती काही औरच असते. जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळत नाही जे वारीत मिळतं. म्हणून तर शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्या सुखाकारणे देववेडावला वैकुंठ सोडणे संत सदनी आला. पंढरीच्या वारीत वैष्णवांसोबतच सर्व संतांची मांदियाळी असते आणि हा रिंगण सोहळाच नव्हे तर एकूण वारीच हाच इतका आनंदमय सोहळा असतो की देवाला सुद्धा वैकुंठ सोडून या वैष्णवांच्या मेळ्यात संतांच्या मांदियाळीत येण्याचा मोह आवरत नाही. मुळात तो भावभक्तीचा भुकेला आहे जी येथे ओसंडून वाहते. म्हणून हा रिंगण सोहळा केवळ सोहळा न राहता तो अनुपम्य सोहळा होतो.
2: आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग.
1: वेगवेगळ्या संतांच्या पालख्या रिंगण सोहळ्याच्या जागी एका ठराविक दिवशी पोचतात तेव्हा अतिशय शिस्तबद्ध अशी आखणी या रिंगण सोहळ्याची केली जाते. आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखीच्या भोवती गोलाकार पताकाधारी वारकरी आणि दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा आणि पुन्हा त्याभोवती दिंड्या आणि रिंगण बघायला आलेले भाविक उभे राहतात. खरं तर रिंगण लावणे हे फार कौशल्याचं काम आहे. इथे आवर्जून एक कौतुकाची गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे चोपदारांचे कौशल्य आणि वारकऱ्यांची शिस्त. हे सारं इथं दिसून येतं. शिंदे लष्करातील हैबतबाबांनी घालून दिलेली ही शिस्त आजपर्यंत काटेकोरपणे पाळली जाते आणि यापुढेही ती पाळली जाईल, कारण हा रिंगण सोहळाच वारीचं भूषण आहे. रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात पताका घेतलेले वारकरी आणि विणेकरी स्वतंत्ररित्या पळतात. रिंगणाचं मुख्य आकर्षण असतं ते अश्वाची दौड. पालखी सोहळ्यात एक किंवा दोन अश्व असतात. यात एका अश्वावर पटका घातलेला स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामा असतो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या रिकाम्या अश्वावर माऊलीसह संत मंडळी बसलेली आहे. चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग दाखवतात, त्यात अश्व मोकळा सोडतात. यावेळी सर्व भाविक माऊली माऊली असा मोठ्याने गजर करतात आणि हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. वाऱ्याच्या वेगाने दौडणारे ते अश्व हा रिंगण सोहळ्याचा कळस असतो. हा सोहळा पाण्याचं सुख म्हणजे परमसुख आहे. गोल रिंगणाप्रमाणेच उभे रिंगण असते, फक्त यात पालखीभोवती दिंड्या गोल उभ्या न राहता पालखीच्या दोन्ही बाजूने उभ्या राहतात आणि यामधून वाऱ्याच्या वेगाने अश्व उभे धावतात. रिंगणानंतर येतो तो उडीचा खेळ. डोळ्याचे पारणे फेडणारा गोल रिंगण आणि उभे रिंगण सोहळा झाल्यानंतर दिंड्यांचे विविध खेळ सुरू होतात. यात जीव

देवाची पर्वा न करता वारकरी भान हरपून नाचतात, खेळतात आणि ब्रह्मानंद आणि ब्रह्मरस एकाच वेळी लुटतात. टाळमृदंगाच्या तारात भजनात तल्लीन होऊन जातात. त्यांना या साऱ्या जगाचं तर सोडाच, पण स्वतःचंही भान राहत नाही, कारण आता द्वैत शिल्लकच राहत नाही. सारं अद्वैत होऊन जातं, माऊलीमय होऊन जातं. म्हणून तर वारीत लहान थोर गरीब श्रीमंत स्त्री पुरुष हा भेदच उरत नाही, कारण भेदाभेद भ्रम अमंगळ. याची जर प्रचिती घ्यायची असेल तर एकदा तरी वारीत सामील व्हावं आणि अद्वैताचा अनुभव घ्यावा. वारीत सगळंच सरत उरतं ते फक्त आणि फक्त माऊली. मग ती विठू माऊली की ज्ञानेश्वर माऊली हा प्रश्नसुद्धा विरून जातो. हीच वारीची अतिउच्च अवस्था आहे.

उडी या खेळामध्ये मध्यभागी पालखी ठेवली जाते आणि तिच्या भोवती पाकळ्या करून टाळकरी बसतात. वेगवेगळ्या ठेक्यावर ज्ञानोबा तुकोबाचे भजन करतात. इंद्रसभेतील सामगायन कसं असेल तर असंच असेल याची अनुभूती येते. या वर्तुळाकाराच्या कडेनं पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात. पाऊस पडून चिखल झाला असला तरी पावसात चिखलात बसून हा खेळ खेळून वारकरी याचा आनंद लुटतात. कारण आता आमचा वारकरी पाऊस चिखल मळलेले कपडे या किरकोळ गोष्टीच्या पलीकडे गेलेला असतो. त्याला फक्त आणि फक्त माऊली तुकोबाच्या भजनात तल्लीन होऊन विठ्ठलाची आळवणी करायची असते, त्याच्याशी एकरूप व्हायचं असतं. म्हणूनच वारी ही मनाला वेड का लावते याची उत्तरं इथे सापडतात. पण हे कुणासाठी आहे तर एका कवीने फार सुंदर दोन ओळी लिहिल्या आहेत. ज्याच्या मनी वासना त्याला दिंडी दिसे नागवी, ज्याच्या मनी भावना त्याला दिंडी दिसे भगवी. म्हणून मायबाप हो, आपली भावना जर चांगली असेल तर दिंडी ही भगवी दिसते, आनंदी दिसते, ब्रह्मानंदी दिसते. यातच दिंडीचं सारं सार आलं. यानंतर वारीमध्ये असं काही अद्भुत पाहायला मिळतं की वारीची शिस्त ही केवळ माणसालाच असते असं नाही, तर मुके प्राणी देखील या शिस्तीचं पालन करतात हे पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यात होणारं बकरी किंवा मेंढ्यांचं रिंगण. पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी मेंढपाळ आपल्या बकऱ्या मेंढरं घेऊन येतात आणि ही मेंढरं रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. हे पाहताना खूप मजा येते आणि कधीतरी लहानपणी ऐकलेल्या गाण्याची आठवण होते की गेले सांगून ज्ञानेश्वरी आणि माणसा परीस मेंढरं बरी. कमाल वाटते माऊली तुकोबाची आणि साऱ्या संतांचीच. अशा प्रकारे समाजातील सर्वच लोक या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आपापल्या परिणी विठूच्या चरणी आपली भाव पुष्पांजली अर्पण करतात. एकंदरीत हा पालखी सोहळा किंवा वारीचा सोहळा पाहिला की विशेषतः रिंगण सोहळा ज्यात चोपदारांचा सहभाग, आश्वांची दौड, कर्णा वाजून पालखी निघण्याची वेळ सूचित करणं या साऱ्यावर मराठेशाही लष्करी छाप असल्याचे जाणवते. याचे मुख्य कारण म्हणजे तुकोबांच्या वंशजांनी ज्ञानोबा तुकोबा हा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला, पण पुढे काही कारणास्तव ते वेगळे झाले. नेमकं त्याचवेळी हैबतबाबा अरफळकर हे ग्वाल्हेरच्या शिंदे लष्करात प्रमुख होते. त्यांना अशी अनुभूती आली की अतिशय कठीण प्रसंगात माऊलींनी स्वतःच त्यांचं रक्षण केलं, म्हणून त्यांच्या मनात माऊलीविषयी नितांत प्रेम, आस्था, निस्सीम भक्ती निर्माण झाली आणि त्यांनी माऊलींची आळंदी पालखी स्वतंत्र काढली आणि याला शितोळे आणि ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारने मदत केली. हैबतबाबांनी लावलेली लष्करी शिस्त आजही पालखी सोहळ्यात दिसून येते. भजने मालिकेतले निवडक अभंग जे ते गात होते आजही तेच गायले जातात. बेशिस्त तर कुठे नावालाही दिसत नाही. म्हणूनच आजही हैबतबाबांनी वारीला घालून दिलेला शिस्त वाखणण्याजोगी आहे. त्या मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी देश विदेशातून तज्ज्ञ मंडळी वारीत सामील होतात हे विशेष. मायबापो, थोडक्यात वारीचं वेळापत्रक, त्यातील शिस्त आणि रिंगण सोहळा, बकरी रिंगण हे सारं पाहिलं की वाटतं असा अनुपम्य सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही अनुभवता येत नाही, जो आम्हाला पंढरीच्या आषाढी वारीत दरवर्षी अनुभवायला मिळतो. अहो तुमचा आमचा सोहळा त्या परब्रह्म परमात्मा पांडुरंगाला सुद्धा मोह

आवरत नाही, तो सुद्धा गाभारा सोडून या भक्तांच्या संतांच्या मांदियाळीत तल्लीन होऊन नाचू लागतो, याला काय म्हणावं। आषाढी वारीतला पालखी सोहळा म्हटलं की अनेक संतांच्या पालख्या वारीमध्ये सामील होतात, पण ज्या सात संतांच्या पालख्याबद्दल मागे ऐकलं त्या विशेष महत्वाच्या आहेत। त्यापैकी एक महत्वाची पालखी म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची पालखी। आषाढी वारी म्हटलं की माऊली तुकोबानंतर मराठवाड्यातल्या पैठण येथील शांती ब्रह्म म्हणून ओळखले जाणारे श्री संत एकनाथ महाराज यांचा विचार केल्याशिवाय ही वारी पूर्ण होणारच नाही। कारण माझ्या गळ्याला अजान वृक्षाच्या मुळीचा फास लागलेला आहे, ते तू येऊन सोडव, असं ज्यांच्या स्वप्नात जाऊन माऊलींनी सांगितलं। आणि एवढंच नाही तर या निमित्ताने ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती टाकली ते मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील शांतीब्रह्म श्रीमंत संत श्री एकनाथ महाराज। माऊलींनी त्यांना स्वप्नात दृष्टांत द्यावा, यावरून त्यांची महानता आणि अधिकार किती मोठा होता किंवा आहे हे स्पष्ट होतं। नाथ महाराजांनी माऊलींची संजीवन समाधी शोधून तर काढलीच, पण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीची अतिशय उत्तम आणि माऊलींना अपेक्षित अशीच शुद्ध प्रत तयार केली, म्हणून माझा माथा पुन्हा पुन्हा नाथांच्या चरणावरती लीन होतो, नतमस्तक होतो। शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या यावर्षीच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दिनांक 7 जुलै रोजी होणार आहे। त्यानिमित्त पैठण येथील माझे स्नेही मित्र श्री राजन सातगिरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। ते नियमितपणे आषाढी वारी तर करतातच, पण या वारीत सेवेकऱ्याची भूमिकाही पार पाडतात। त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून काही गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या वाटल्या, म्हणून काहींचा इथे उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं। नाथांचा हा पालखी सोहळा वारकऱ्यांसाठी अतिउच्च असा आनंदाचा क्षण असतो। सर्व वारकरी अतिशय श्रद्धेने आदल्या दिवशीच नाथ मंदिरात जमा होतात। विशेष म्हणजे यात नागपूर, यवतमाळ, अकोला येथूनही येणाऱ्या दिंड्या सन 1700 सालापासून येत असल्याची नोंद आहे। हे सर्व वारकरी एकत्र आल्यानंतर सकाळी नाथ मंदिरात विधीपूर्वक पूजा होऊन नाथांच्या पादुका चालखरी पालखी सोहळा प्रमुख यांच्याकडे सुपूर्द करतो। त्यानंतर गावातल्या नाथ मंदिरातून दुपारी साधारण 12 वाजता बाहेरील नाथ मंदिराकडे पादुकांचं प्रस्थान होतं। टाळ मृदुंगाच्या गजरात भानुदास एकनाथ या नामाचा गजर करत बाहेरील नाथ मंदिरात पादुका आणल्या जातात। तिथे वारकरी काही अभंग गातात, त्यानंतर या पादुका बाहेरील नाथ मंदिरातून वाजत गाजत पालखी ओटा या स्थानावर आणल्या जातात। गावातले आणि पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि सूर्यास्ताच्या सुमारास म्हणजे साधारण 6:30 वाजता ही पालखी पहिल्या मुक्कामासाठी प्रस्थान करते। पालखी रथातून चणकवाडी या पहिल्या मुक्कामास निघते। त्यावेळी पैठण आणि पंचक्रोशीतले हजारो नागरिक पालखीला निरोप देण्यासाठी गावाच्या बाहेर येतात। चणकवाडीच्या पहिला मुक्काम केल्यानंतर हातगाव या दुसऱ्या मुक्कामी पालखी निघते, तेव्हा हजारो वारकरी या सोहळ्यात असतात आणि वारकऱ्यांचा हा प्रवाह हजारावरून लाखावर कधी पोचतो हे कळते नाही। विशेष म्हणजे हा पालखी सोहळा पाटोदा आणि परंडा या मोठ्या गावी मुक्कामी असतो, परंतु बाकीचे मुक्काम अगदी छोट्या छोट्या गावी असतात। पण नाथांची कृपा वारकऱ्यावर एवढी आहे की आज पावेतो यात कुणीही उपाशी राहिला नाही अथवा त्रास झाला म्हणून वैतागल्याचीही माहिती आजपर्यंत नाही। उलट जसा जसा हा सोहळा मजल दर मजल करत पुढे पुढे पंढरपूरकडे जातो तसा तसा वारकऱ्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित होतो। भक्तीची महती काय आहे, तिचं श्रेष्ठत्व किती महान आहे हे ज्या अभ्यासकाला पाहायचं आहे त्यानं एकदा हा अनुभव स्वतःच्या डोळ्याने पाहून घ्यावा, म्हणजे कळेल की भक्तीची किमय काय आहे ते। आणि नाथांच्या पालखीतले वारकरी भक्तिभावाने किती श्रीमंत आहेत हे पण कळेल। पालखी सोहळ्याच्या वाटेवर हटकरवाडी हे छोटंसं गाव आहे। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाव अतिशय खोल अशा दरीत आहे। या गावातले जवळपास सर्वच लोक मुंबईच्या डॉकयार्डमध्ये माथाडी कामगार आहेत। पालखी सोहळ्यापूर्वी जवळपास वर्षभर हे गाव बंदच असतं, पण सोहळ्याच्या म्हणजे आषाढी वारीच्या वेळी मात्र या गावात अक्षरशः दिवाळीच असते। या गावातले युवक महिनाभर उपवास धरतात आणि ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी विधीपूर्वक पूजा करून डोंगराच्या कडेकडेने

पादुका घेऊन बैलगाडी त्या गावात येते तेव्हा गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण येतं. गावात सर्व गावकरी पालखीची विधिवत पूजा करतात. नंतर परत जाताना मात्र गाडीचे बैल सोडले जातात आणि उपवास धरलेले सर्व युवक स्वतः ती बैलगाडी ओढत पुढचा मुक्काम पाटोद्याला जाणारा मार्ग हा डोंगर घाट आहे ज्याला गारमाथा असं म्हणतात कारण इथे वारा फार असतो. काही क्षणात इथे आणून सोडतात. मग हा पालखी सोहळा रस्त्यावरील चौफुलीवर येतो. तिथे पालखीची विधीपूर्वक पूजा होऊन पालखी प्रमुख या युवकांचा उपवास सोडतात. ते युवक ज्या शिताफीने आणि चपळाईने दरीतून ती बैलगाडी ज्यावर नाथांच्या पादुका आणि पालखी प्रमुख बसलेले असतात ती बैलगाडी दगड धोंड्यातून वाट काढत काढत सुखरूपपणे वर आणतात तो प्रसंग पाहणे म्हणजे खरोखरच अद्भुत आहे. विज्ञानापुढे खरंच हे आव्हान आहे. याचं चित्रीकरण होत नाही. ड्रोनच्या सहाय्याने प्रयत्न केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. हा प्रसंग कॅमेरात बंदिस्त होऊ शकत नाही. इथे फक्त आणि फक्त दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती एवढंच म्हणणं आपल्या हातात असतं. त्या युवकांच्या नाथावरील असलेल्या निष्ठेला आणि श्रद्धेला सलाम एवढंच आपण करू शकतो. असं सांगितलं जातं की नाथ महाराज पंढरीची वारी करत असताना या हटकरवाडीतील ग्रामस्थांनी महाराजांना विनंती केली की आपण आमच्या गावी एकदा यावं. महाराज म्हणाले, अहो तुमचं गाव तर इतक्या खोल दरीत आहे, मी कसा उतरू आणि परत वर कसा येऊ. कदाचित नाथ महाराजांनी त्यांची परीक्षा घेतली असावी. तेव्हा गावकरी म्हणाले की नाथ महाराज आपण चिंता करू नये, आम्ही आपल्याला सुखरूप घेऊन येतो आणि सुखरूप वर आणतो. नाथ महाराज त्यांची श्रद्धा पाहून तयार झाले आणि खरोखरच नाथांना बैलगाडीत बसून ती बैलगाडी स्वतः ओढत खाली नेली आणि ओढतच ती वर आणली. तेव्हापासून आजपर्यंत ही प्रथा अखंडपणे चालूच आहे. याला संत कृपाच म्हणावं लागेल, यापेक्षा काय वेगळं म्हणणार आपण. बिटरगाव नावाचे एक गाव आहे. इथली विशेष म्हणजे 120 किलोपेक्षा जास्त वजनाचे 2 दगड आहेत जे गावाच्या मारुती मंदिरात ठेवलेले आहेत. अगदी सामान्य किरकोळ शरीर येष्टीचा वारकरी देखील हे दगड पाठीवर घेऊन गावाला फेऱ्या मारतो. आपली बुद्धी काम करत नाही. अहो एवढंच काय, युरिन बॅग लावणारा पेशंट वारकरी बॅग काढून 30-30 किलोमीटर वारीत चालतो. दम्यामुळे त्रासून गेलेला माणूस घराबाहेर आल्याबरोबर यंत्र लावणारा ज्याला भाकरीच काय पण साधं दूधही पचत नाही असा वारकरी पेशंट जेव्हा सर्व फेकून 30 किलोमीटर चालत जातो आणि वारकऱ्यासोबत आनंदाने मिळेल ते जेवण करतो हे सगळं पाहून त्याचे कुटुंबीय आणि डॉक्टर अचंबित होतात की हे असं झालंच कसं. याला ना विज्ञान उत्तर देऊ शकत ना आपली बुद्धी. ही फक्त भक्तीची शक्ती आहे. म्हणूनच ही नाथांची अर्थातच संतांची आणि परब्रह्म परमात्मा विठ्ठलाची कृपा आहे. असे अनेक क्षण या नाथांच्या पालखी सोहळ्यात अनुभवायचे आणि वर्षभर त्याच ऊर्जेवर आनंदानं जगायचं मला वाटतं हाच वारकऱ्यांचा खरा धर्म आहे. मजल दर मजल पायी प्रवास करत आता सर्व दिंड्या वाखरी येथे जमतात. प्रथम मानाच्या ज्या 7 पालख्या आहेत त्या क्रमांकानुसार एकामागे एक जमतात. त्यानंतर शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आणि देवगडची पालखी या 2 दिंड्यातील शिस्त अतिशय सुंदरच असते. त्यांचा टाळांचा नाद, भजनाचा स्वर, पखवाज आणि वारकऱ्यांचा पांढरा शुभ्र कुर्ता पायजामा आणि डोक्यावरील टोपी सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेतात. त्यांचा भजनाचा ठेका पाहताना ब्रह्मानंदी टाळीच लागते कारण तो ब्रह्मानंदच असतो. म्हणून या दोन्ही पालख्याचं वेगळं वैशिष्ट्य लगेच जाणवतं. वाखरी येथे शेवटचं गोल रिंगण होतं. एव्हाना आकाशात ढगांचा गडगडाट होतो, जोराचा वारा आणि पाऊस सुरू होतो. दूर आकाशात भव्य पताका फडफडताना दिसू लागते. थोडं पुढे गेलं की विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन होतं आणि वारकऱ्यांच्या जीवाला कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. अंतरीचा उमाळा दाटून येतो आणि अख्खा देहच धाडकन जमिनीवर लोळून घेतो. बाहेरच्या पाऊसधारा आणि आत दाटून आलेला डोळ्यात इंद्रायणी चंद्रभागेचा पाझर एक होऊन जातात, अद्वैत होऊन जातात आणि भाग गेला, शीण गेला, अवघा झाला.

खलासे आनंद, आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखील या, तुमचे चरण देखील या, अशी अवस्था होते. इतका सात्विक आणि निष्काम भाव वारकऱ्यांच्या अंतःकरणात दाटून येतो. ज्याप्रमाणे वारकऱ्याला विठ्ठल भेटीची ओढ असते, त्याचप्रमाणे विठ्ठलाला देखील भक्तांच्या भेटीची आतुरता असते. म्हणून तर आता निरोपाच्या वेळी दोघांचीही अंतःकरणे गहिवरतात. दोघेही एका अद्वैत अशा शब्दातील भावात व्याकुळ होतात. तो भाव म्हणजे भक्त आणि विठ्ठल, दोघांची हृदय गहिवरतात. हृदयाहृदय एक झाले, हृदयाचे ते हृदय घातले, द्वैत नाम मोडता केले आपणा ऐसे अर्जुना, असे माऊली म्हटल्याप्रमाणे भक्त आणि देव एकच होऊन जातात. एवढंच काय, भक्ताला मिठी मारून पांडुरंग म्हणतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतेस गुज पांडुरंग. शेवटी पांडुरंग म्हणतात, नामदेव महाराजांनी याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे, तीही त्रिभुवणी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयसी. म्हणजे परब्रह्म परमात्मा पांडुरंगाला या त्रिभुवनामध्ये या भक्तासारखं दुसरं कोणी नाही हे म्हणावं, याला काय म्हणावं. येथे हरिभक्त पारायण श्री प्रकाश महाराज जाधव यांचे एक फार मोलाचं वाक्य पुन्हा आठवतं. ते म्हणतात की बुद्धी प्रश्न विचारते आणि भक्ती त्याची उत्तरं देते. इथे भक्तीपुढे बुद्धीचे सारे प्रश्न शांत होतात, कारण आषाढी वारी ही कर्म भक्ती आणि ज्ञानाने परिपूर्ण अशी आहे. मला वाटतं इथे भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची विठ्ठल भक्ती एवढी उच्च पातळीला पोहोचली की बुद्धी प्रश्न विचारायचंच विसरून जाते, कारण बुद्धी इथे भक्तीत विलीन होऊन जाते आणि उरतो तो फक्त आणि फक्त ब्रह्मानंद परमानंद. जगद्गुरु तुकोबांच्याच शब्दात सांगायचे झाले तर आनंदाची डोही आनंद तरंग. काहीच न मागता फक्त विठ्ठलाला भेटण्यासाठी केलेला सामूहिक पायी प्रवास म्हणजे वारी, आषाढी वारी, आनंदवारी, आषाढी वारी, आनंदवारी.

0: आषाढ़ वारी आनंद वारी आषाढ़ी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आषाढ़ वारी आनंद वारी। श्रोते हो, या कार्यक्रमाचा उत्तरार्ध आज आपण ऐकलात। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार।
1: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो, 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप

0: 91 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
0: ओके,
1: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरीही त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यांनो, 10:05 आणि 22 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया निळकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत, संगीतकार अजय अतुल.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

नेहा रशपाल यांनी गायलेलं फोटोकॉपी या चित्रपटातलं ओमकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दुर्गेश राजभट यांचं.

0: आषाढवारी आनंदवारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका 8 जुलै पासून रोज सकाळी 6:30 वाजता।
1: श्रोते हो गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz। कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं। सतीश राजवाडे आणि श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना गायली ऋषिकेश रानडे यांनी, संगीतकार अविनाश विश्वजीत

श्रोते हो गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऑक्सिजन या चित्रपटासाठी हे गीत गायले वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांनी.

ऑक्सिजन या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: नव्या जगाचं नवं चित्र आता छतावर असलेल्या टीव्ही अँटिनाला करा गुड बाय कायमसाठी। वेळेनुसार बदला, पुढे चला। आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं। डीडी फ्री डिश।

0: काय झालंय काय तुला?
1: दिवसेंदिवस वाळत चाललीयस. अगं हाडांचा सांगाडाच दिसतोय नुसता.
0: काय झालंय काय हिला? काहीच बोलत नाही.
1: नैराश्यानं ग्रासलंय की आणखी काही?
2: खटकणारा शब्द आणि नकोसा स्पर्श जीवन उद्ध्वस्त करू शकतो. उमलत्या कळ्यांवरील अत्याचार हा गंभीर गुन्हा आहे. जागरूक राहूया, अन्याय रोखूया.
3: मनातलं बिंधास्त बोला. चाइल्ड हेल्पलाइन आहे मदतीला. डायल करा 1098.

0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त

107 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नये तराने. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू यांनी गायलेलं सर या चित्रपटातलं कातील सिफाई यांचं गीत, संगीतकार अन्नू मलिक.

श्रोते नेकरांनी कार्यक्रमात आता ऐकूया. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट हम आपके दिल में रहते हैं.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण एफएम 101.7 MHz आणि कार्यक्रम सुरू आहे नए तराने. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं. कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरात महबूब यांची गीतरचना, संगीतकार इस्माईल दरबार.

अभिजीत आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिन यांचं आणि चित्रपट आज का गुंडाराज. श्रोतो नेत्याने कार्यक्रमात शेवटी ऐकूया जतीन दलित यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, स्वर अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचं आणि चित्रपट अलबेला.

अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोत्यांनो, नयेतराने हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: 101.7 MHz वर आकाशवाणी सहित छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 11 वाजले ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 17 आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची 6 पथकं महत्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर साचलेला मलबा हटवण्याचं काम पूर्ण झालं असून 2 मार्गिकांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी मार्गाची पाहणी करून तो सुरक्षित घोषित केला आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात पोलादपूर महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोका लक्षात घेऊन 31 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. नाशिक शहरात काल रात्री 8:30 ते आज पहाटे 5:30 वाजेपर्यंत 61.8 मिलीमीटर पाऊस झाला. इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यानं निफाडमधल्या नांदूर मधमेश्वर प्रकल्पामधून पाण्याचा 3000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. काल रात्री त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर किल्ल्यावरील 100 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. आज ढगफुटीची शक्यता लक्षात घेता त्र्यंबकेश्वर आणि वणी इथलं सप्तशृंगी देवीचं मंदिर बंद राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौऱ्यावर असून जकार्ता इथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य औपचारिक स्वागत करण्यात आलं. भारत इंडोनेशिया मैत्रीचं प्रतीक ठरलेल्या या स्वागत सोहळ्यात रस्त्याच्या दुतर्फा लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांना आपल्या प्रतिनिधी मंडळातल्या सदस्यांची ओळख करून दिली. या औपचारिक भेटीत दोन्ही देशातील मैत्री, परस्पर विश्वास आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चाचं बदलतं असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण सारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं काल प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे.

या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 84% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांचा आरोग्य, शिक्षण, सौंदर्य प्रसाधने, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचंही यात नमूद आहे.

0: यात नमूद आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या चार आरोपींना भिवंडी इथल्या न्यायालयानं 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाश कुमार, सरोज कुमार आणि सुमन कुमारी गुप्ता अशी या आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकानं अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत एका परदेशी महिला प्रवाशाकडून सुमारे 2 किलो कोकेन जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 10.5 कोटी रुपयांहून अधिक आहे. चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर धाराशिव जिल्ह्यात मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी आणि उगवण पूर्ण झाली आहे. मात्र सध्या जिल्ह्यातल्या काही भागात शंखी गोगलगाय तसंच वाणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून या किडी रोपावस्थेतील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातल्या भोगजी तसंच इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून या किडींच्या समूळ नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक स्तरावर तातडीनं एकात्मिक कीड व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास 14 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पीक विमा नोंदणीचं पोर्टल विलंबानं सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र शासनानं ही मुदतवाढ दिली असून शेतकऱ्यांनी नोंदणी करून मुदतवाढीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदनं 21.5 गुण मिळवत 3रा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश या स्पर्धेत 6व्या क्रमांकावर राहिला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेणुका सुतवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते आहे.

मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, चॉकलेट हा असा प्रकार आहे ना की क्वचितच कुणाला आवडत नाही असं असेल. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज आहे जागतिक चॉकलेट दिवस. मंडळी, खरं तर चॉकलेट प्रेमींसाठी प्रत्येक दिवस हा चॉकलेट दिवसच असतो. चॉकलेट कोणाचाही दिवस चांगला बनवू शकतो आणि त्यासाठी कोणत्याही खास दिवसाची वेळेची गरज नसते. आपण आपल्या प्रिय व्यक्तीला हमखास चॉकलेट भेट देतो. बरेचदा तर आपण आपला आनंद, आपला खास क्षण चॉकलेटच्या साथीनं सेलिब्रेट करत असतो.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हम आपके है कोन या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. रसिकहो, चतुरस्त्र गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा आज जन्मदिवस. पंडित जसराज, पंडित रामनारायण आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. पद्मजा फेणाणी यांनी दैवी देणगी लाभलेल्या गोड गळ्याचा वापर करून अतिशय मेहनतीनं आणि प्रयत्नांनी संगीत क्षेत्रात आपलं नाव निर्माण केलंय आणि एक अष्टपैलू गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच गझल्स, भजन, भावगीत हे प्रकारही तितक्याच मधुरतेनं गातात. मंडळी, 1984 साली निवडुंग या चित्रपटासाठी केव्हा तरी पहाटे आणि लवलव करी पात ही दोन गाणी हृदयनाथ मंगेशकर यांनी पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. उपजत चांगल्या काव्याची जाण, भावपूर्ण आणि उत्कटतेनं गाणं, सुरेल आवाज यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचली.

पद्मजा फेड आणि जोगळेकर यांनी गायलेलं निवडुंग या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि वेगवान यष्टीरक्षण या तिन्ही गोष्टींचं मिश्रण असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांचा आज जन्मदिवस. मंडळी, टीम इंडियाचा विजय हो अथवा पराभव, धोनी हा कायम शांत असायचा. म्हणूनच त्यांना कॅप्टन कूल या नावानं ओळखलं जातं. प्रचंड मेहनतीच्या जोरावर धोनीनं क्रिकेटमध्ये यशस्वी वाटचाल केली. 2007 टी ट्वेंटी विश्वचषक, 2011 वन डे विश्वचषक आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद हे सर्व विश्वकप एम एस धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाला मिळाले. ऐकूया 2016 प्रदर्शित झालेल्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातलं हे गीत.

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी अरमान मलिक यांनी गायलेलं मनोज मुंतशीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमाल मलिक यांचं. रसिका हो, आपला सहज अभिनय, मितभाषी आणि उमदं व्यक्तिमत्व, उर्दू हिंदीसह अनेक भाषांवर प्रभुत्व अशा विविध कलागुणांच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण इतिहास घडवणारा अभिनयाचा बेताज बादशहा म्हणजे दिलीप कुमार यांचा आज स्मृतिदिन. अभिनयासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा नायक, इथपासून ते सर्वाधिक लोकप्रिय यशस्वी चित्रपट देणारा कलाकार असे कितीतरी विक्रम त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत नोंदवले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ ते जवळपास 20व्या शतकापर्यंतचा एक मोठा काळ अभिनेता म्हणून रुपेरी पडदा गाजवणारे दिलीप कुमार हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेते. निवडक चित्रपट, त्यातील व्यक्तिरेखेसाठी घेतलेली अफाट मेहनत यांच्या जोरावर अजरामर भूमिकांचा एक ठेवाच दिलीप कुमार यांनी मागे सोडलाय. श्रोतो, आता ऐकूया निसर्गाच्या सान्निध्यात चित्रित झालेल्या आजही प्रत्येक प्रवाशाच्या ओठांवर असणारं हे सदाबहार गीत मधुमती या सिनेमातलं.

मधुमती या चित्रपटातलं मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील चौधरी यांचं. मंडळी किती विलक्षण आहे ना हे गाणं. ऐकताच डोळ्यांसमोर हिरवीगार दरी, धुक्याने भरलेले डोंगर आणि त्यातून आनंदानं चालत जाणारा दिलीप कुमार यांनी साकारलेला नायक उभा राहतो. हो ना. श्रोतो 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर इथं मोहम्मद युसुफ खान यांचा जन्म झाला. पुढे बॉम्बे टॉकीजच्या माध्यमातून चित्रपटात प्रवेश करताना त्यांना दिलीप कुमार हे नाव मिळालं आणि भारतीय सिनेसृष्टीला एक अमूल्य हिरा लाभला. त्यांच्या अभिनयात कृत्रिमपणा नव्हता, संवादांपेक्षा शांतता, नजरेतील भावना आणि चेहऱ्यावर उमटणारे सूक्ष्म भाव हेच त्यांचं सामर्थ्य होतं. म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचा अग्रदूत मानलं जातं. रसिको यानंतरचं गीत आहे नया दौर या सिनेमातलं उडे जब जब जुल्फे तेरी. नया दौर हा केवळ चित्रपट नव्हता, तो बदलत्या भारताची कथा होती. मेहनत, माणुसकी आणि प्रेम यांचा सुंदर मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळतो. या गाण्यातील दिलीप कुमार यांचा उत्साही अंदाज चाहत्यांना आजही भुरळ घालतो.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं ओ पी नय्यर यांचं आणि चित्रपट नया दौर. श्रोतो, प्रगल्भ, अवखळ, संयम, तरल, गंभीर अशा विविध भूमिका साकारलेले दिलीप कुमार यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सुरुवात खरंतर 1944 बॉम्बे टॉकीज निर्मित ज्वारभाटा या चित्रपटातून झाली. पण 1950 दशक हे दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीतला सुवर्णकाळ ठरलं. याच दशकात त्यांनी जोगन, दाग, दीदार, उडन खटोला, देवदास, नयादोर, मधुमती यासारखे गाजलेले चित्रपट दिले. यातील देवदास चित्रपटातली दिलीप कुमार यांची भूमिका सर्वोत्कृष्ट मानली जाते. सतत गंभीर भूमिका केल्यानं त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम जाणवू लागला. त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांनी नंतर आझाद, राम और श्याम, गंगा जमुना यासारखे हलके फुलके भूमिका असलेले चित्रपट केले. ऐकूया गंगा जमुना या चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

गंगा जमुना या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. श्रोते हो, दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीतला माईलस्टोन ठरलेला चित्रपट म्हणजे मुघले आझम. 1960 प्रदर्शित झालेला मुघले आझम हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला महत्वाकांक्षी आणि भव्य चित्रपट होता. यात दिलीप कुमार यांनी साकारलेला शहजादा सलीम रसिकांना खूपच आवडला. रसिकाओ, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कोहिनूर या चित्रपटातलं. या सिनेमातली सगळीच गाणी सुपरहिट झाली. यातलं मधुबन मेरा अधिका नाचे रे हे शास्त्रीय रागदारीवर असलेलं गीत दिलीप कुमार यांच्यावर चित्रित झालेलं. या गाण्यात सतार वाजवताना दिसण्यासाठी दिलीप कुमार यांनी प्रत्यक्ष सतार शिकण्याचा ध्यास घेतला. पडद्यावरील अभिनय वास्तववादी वाटावा यासाठी ते प्रचंड मेहनत घेत असत. म्हणूनच त्यांना आजही अभिनयाचं विद्यापीठ मानलं जातं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं आणि चित्रपट कोहिनूर. श्रोतो, दिलीप कुमार यांच्या प्रगल्भ गंभीर भूमिका आपल्या अधिक स्मरणात राहिल्या. असं असलं तरी त्यांनी साकारलेला रोमॅन्टिक नायकही रसिकांना तितकाच आवडला. ऐकूया लीडर सिनेमातलं दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं हे प्रेमगीत.

करता हूँ, कहीं भूल से तू न समझ बैठे कि मैं तुझसे

लीडर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात शकील बदायनी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं नौशाद यांचं. रसिको, आता ऐकूया दिलीप कुमार आणि लीना चंदावरकर यांच्यावर चित्रित झालेलं बैराग चित्रपटातलं हे सदाबहार प्रेमगीत.

बैराग या चित्रपटातलं आशा भोसले मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. रसिकहो, 1976 बैराग चित्रपटानंतर काही काळ दिलीप कुमार सिनेसृष्टीपासून दूर राहिले. त्यानंतर पुन्हा 1981 त्यांनी क्रांती चित्रपटातून पुनरागमन केलं. शक्ती, दुनिया, विधाता, मशाल, सौदागर या सिनेमातून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सशक्त अभिनयाचा पुनःपरिचय दिला. त्यातही रमेश सिप्पींच्या शक्ती चित्रपटात त्यावेळी कारकिर्दीच्या शिखरावर असलेल्या अमिताभ बच्चन यासारख्या कसलेल्या तरुण अभिनेत्यासोबतची दिलीप कुमार यांची अभिनय जुगलबंदी तोडीस तोड ठरली. ऐकूया त्याच शक्ती सिनेमातलं हे छानसं गीत.

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं शक्ती या चित्रपटातलं. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेणुका सुतवणे आपली रजा घेतीये. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय?
0: अगं अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती

0: दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय.

0: आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
1: कोसळायला.
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा तुम्ही दोघही आभाळकडे बघताय, काय झालंय काय?
1: नाही नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
1: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मार्ग नाही का लेटमार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
0: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
1: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत. तेच ना.
0: हो, काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत.
1: तेच.
0: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का.
1: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
1: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
0: छत्री घेऊन भिजायला की काय?
1: नाही नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
0: काय?
1: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
0: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
2: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
0: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिलाय, घेऊन या पटकन.
1: मला जर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
2: पण बघ समोरच्या काकू काय करतायत?
1: काय ग कुठे कुठे कुठे काय करतात?
2: ते बघ धावत धावत दोरीवरचे कपडे काढतात.
1: अच्छा, त्या काय आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
0: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
2: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
2: अगं त्याचं नाव आहे मृदगंध, नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
2: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर अत्तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मनेही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा हे भारी होतं. पण
2: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं. म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
2: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
2: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.

0: नाचाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
1: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
2: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
1: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची सुखदा ते गाणं. म्हणणार ग पाऊस पहिला जणू काढूगा,
0: किती गोड गाणं आहे ते.
1: हो,
0: पाऊस पहिला जणू काढूला, बरसून गेला बरसून गेला.
2: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवणेंची आहे.
0: आठवणींना पुसू न गेला, बरसू न गेला, बरसू न गेला.
1: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
2: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
1: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
2: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय ने, आता चहा आणि भाजी व्हायलाच हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
0: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
1: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
2: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
0: कांदे आणशील, चिरणार कोण?
2: शर्वरी
1: कोण? मी का?
2: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
0: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
1: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
2: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
0: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
2: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल. पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
1: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
2: काय
1: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हटलं आई आता का मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
2: खरंय खरंय ते.
0: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले खेस ओले केस ठेवू नकोस.
2: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
1: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
0: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
1: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
2: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
0: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
2: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
1: वा, आजच्या आपल्या गप्पा किने लिहून ठेवायला हव्या.
2: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
0: चला चहा करते आता.
2: आणि भजी त्याचं काय?
0: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
2: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
1: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
0: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
2: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.

0: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटत,
1: काय
0: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही तो आधी मनावर पडतो.
2: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
1: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
0: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
1: अग प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
2: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
1: खरे.
0: ए दादा,
1: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
2: पावसात.
0: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ,
1: आणि छत्री न घेता.
2: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
1: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
0: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
2: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
1: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
0: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
1: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
0: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
2: अगं ती पण घेऊन आलीस तू?
1: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग तीन छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th year मध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं, मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
2: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकांचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
2: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
2: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन

0: पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात. त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यू मध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेयर्सशी तुम्हाला बोलायचंय तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात. तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो, तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोहोचले की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचंय जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एबीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्स पर्यंतही पोचलो नाहीये. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत, आणि एफ आय व्ही बी नी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम. आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस, इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत, दोन कारणांमुळे. एकतर

0: लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच, पण तुम्ही हे शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंटवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन, यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कम्पल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाहीये. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं.
1: ये रात

किनारा ये चंचल हवा। ये क्या बात है आज की चांदनी में।

0: किनारा ये चंचल हवा।
1: वाह, एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
0: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
0: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं। तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघताय त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाहीये, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय, ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल। पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झालीय, तुम्ही कसं ते सुधारवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात, सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर। पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला, नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम। म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत। सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगली अँकर आहात।
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज। आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते

0: आहे त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंड मधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ऍज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ऍज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप. आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्ड मध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरओ, आरओ म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरओ असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरओ बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण

0: वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सिटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ऍक्सेंट. तो डेलीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर ऍंकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे. म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन, पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण व्हेनेव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉइंट की काही नाही तर रोज ऍटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं. पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाहीये जेवढं आपण समजतो, ऍज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड. पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो. आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, Dr. S. राधाकृष्णन विद्यालय मधून. आणि 11वी 12वीला मी HR होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ऍडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेल लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना. आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून

0: समजावलेलं की असं नका करू, धावू या तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडस वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, आम्ही सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता, ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत.
0: हो,
1: कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं पीएचडीचा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ऍट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: करेक्ट.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहे. मसाई मारा एक जागा आहे तिकडे. आणि दॅट इज प्रॉबेबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील. 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मोम्बासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालं. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली.
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे, आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी, आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं. आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन, म्हणजे आपलं कसं सीएसटी आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी, आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन, जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे. तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बरं.
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला, आणि त्यांच्या

0: बरोबर फोटो काढायला ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाहीये चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाहीये. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्स मध्ये एंटर करता, दर रूम मध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेव्हिअर सगळ्या रूम्स मध्ये सेम असतं, कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूम मध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहितीये जर मी एका रूम मध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव्ह करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियम मध्ये असेल तर तिकडे लोकांशी कसं बिहेव्ह करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्स मध्ये जाऊन, तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टीत म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील, किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते, बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09, तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन, आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाहीये. स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला, म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन, पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
0: यांचं ऐकावं.

0: आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस, आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही, तुझे खूप खूप धन्यवाद. आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच. मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1 वाजता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान वाद्य संगीत.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1 वाजता ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारत आणि इंडोनेशियाच्या युवा पिढीत कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, दूरसंचार आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमधलं तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या दोन देशांमध्ये स्टार्टअप सहकार्य आणखी दृढ करण्यासही सहमती झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्यासोबत आज झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर ते बोलत होते. या भागीदारी चा एक भाग म्हणून भारताची अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM बंगळूर इंडोनेशियामध्ये आपलं कॅम्पस स्थापन करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचले. तिथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य स्वागत झालं. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशिया प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. राज्यात सध्या सुमारे 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आलेली असताना पेट्रोल बाईक्सही सुरू करण्यात आल्यामुळे सरकारनं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, पण देशभर एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबतच सरकारलाही महसूल मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन 5 रुपये महसूलापोटी आणि प्रति राईड 2% रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर पथकरातून सूट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना आणि वारकरी तसंच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा धोका टळला असला तरी घाटमाथा तसंच नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरासह अन्यत्र रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

धोकादायक भागातली परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकल्याचं दिसत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावाच्या शेलारवाडीत काल रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातले तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

0: दिसत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावाच्या शेलारवाडीत काल रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातले तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले, त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी साधना बांगर आणि कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासिन खान यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्वावर पुरवठा केलेल्या वाहनाचं बिल काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. भारत आणि इंग्लंड संघात तिसरा T20 क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10
1: गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात साधना सरगम यांच्या स्वरात कवी सौमित्र यांची रचना. चित्रपट आहे आई शपथ.

0: शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

हंसिका अय्यर यांच्या स्वरात अजिंठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते कौशल इनामदार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गोलमाल या चित्रपटातलं गीत.

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या आस्वरात जैत्रे जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित होईल. आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
1: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
3: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
1: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष

चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथं काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय

0: होऊन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि सामोर्शी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता नियंत्रण यासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या 1 आणि नगर पंचायतींच्या 2 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबीर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या 3 प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,900

0: 84 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 1:45 आणि 40 सेकंद झाली आहेत.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं मंजिल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं योगेश यांचं, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 1:50 होत आहेत. उर्दूत

0: श्रोते हो, दिल तो पागल है या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं उत्तम सिंग यांचं.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण पीएफआरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, पाऊस आला की छत्री उघडायची की मन मोकळं करून भिजायचं, खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण तरी सुद्धा आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूचा आणि क्षणांचा आनंद हा लुटायलाच हवा, नाही का? ऐकूया तर याचं उत्तर देणारं एक धम्माल खट्याळ आणि उत्साही गाणं.

0: श्रोतेहो, पूर्णिमा आणि कुमार सानू यांनी गायलेलं गोपी किशन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते समीर, तर संगीत होतं आनंद मिलिंद यांचं.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: ओ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.
0: श्रोतेहो, पाऊस आणि प्रेम यांचं नातं अगदी जुनं आहे. प्रेमाची कबुली, मनातील ओढ आणि भेटीची आस या सगळ्यांना पावसाच्या सरींची सुंदर साथ लाभते. ऐकूया अशाच भावनांनी सजलेलं हे मधुर गीत.

श्रोते हो, जुदाई या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि अभिजित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, तर संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील पावसावरच्या गाण्यांचा उल्लेख झाला आणि हे गाणं आठवलं नाही असं होऊच शकत नाही. रोमांस, संगीत आणि पावसाचा अप्रतिम संगम म्हणजे हे गीत. ऐकूया तर.

श्रोतेहो विजू शाह यांच्या संगीत नियोजनात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीत गायलं होतं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी, तर चित्रपट होता मोहरा. श्रोतेहो, पाऊस म्हणजे प्रेमाचा, आठवणींचा आणि नव्या आशांचा महिना.

श्रोते हो, अम्मा या चित्रपटातलं पूर्णिमा यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अन्नू मलिक यांचं. श्रोते हो, पाऊस जसा धरतीला नव संजीवनी देतो तसं संगीत आपल्या मनाला ताजेपणा देतं. ही सुरेल पावसाळी सफर आपल्याला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे. याबरोबरच आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून

श्रोतेहो विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होता. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 3 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 3:10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन। सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश। मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर। आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं। भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला। या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे। कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या। राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल। या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं। या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत। या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली। ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला। 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला। हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण

ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी

0: हमारा गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ। अब इजाजत दीजिए।
1: विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकत होता। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र। श्रोते हो, 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर

तर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतः सोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं, पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही, पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजी नगर केंद्र आहे. 6 वाजतायत. श्रोते हो, सुरुवातीला हिंदीतून बातम्या, 6:05 इंग्रजीतून बातम्या, तसंच 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्राच्या बातम्या प्रसारित होतील. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सरकारनं सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी अंती कारवाई, सरकारचं आश्वासन. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 38 दोषींची फाशी गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि नाशिक जिल्ह्यातलं ढगफुटीचं संकट टळलं, अनेक भागात अतिवृष्टी, जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबतच सरकारलाही महसूल मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन 5 रुपये महसूलापोटी आणि प्रति राईड 2% रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ IPS अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या

0: अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आलं असून या पथकाला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रियंका नारनवरे सिनियर IPS अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे आणि SIT माध्यमातून आम्ही चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल द्यायला सांगितलेलं आणि अहवाल आल्यानंतर जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
0: छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या आज विधान परिषदेत माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसंच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीनं हटवण्याची मागणी दानवे यांनी केली. यासंदर्भात बोलताना मुंडे यांनी या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगतानाच दोषींवर कारवाईचं सूतोवाचही त्यांनी केलं. त्या म्हणाल्या,
2: पुढच्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेमध्ये बैठक लावलेली आहे, या संदर्भामध्ये स्पेशल बैठक लावून याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलं की जर जिथे जास्तीचा कचरा जातोय का किंवा होत नाही आहे या सगळ्या गोष्टींवर मी स्वतः लक्ष देईन, चौकशी करेन, तिथे आढळल्यावर संबंधित लोकांवर कारवाई करायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहू.
0: कर्नाटक राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याची पडताळणी करावी अशी मागणी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी आज सरकारकडे केली. त्यासाठी महाधिवक्त्यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत कायदेशीर बाबी तपासू असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात संभाव्य ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली. इगतपुरी आणि परिसरात सुमारे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. इगतपुरीतल्या काही रहिवाशांचं स्थलांतर करावं लागलं. या पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, भावली, मुकणे, काश्यपी, गौतमी, कडवा, पालखेड या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 11,079 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत आहे. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28% गेला आहे. धरणात सध्या 1,344 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 24 तासात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान काल दरड पडल्यानं बंद झालेली मुंबई पुणे कनेक्टिंग लिंकवरची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई पुणे महामार्ग देखील सुरळीत सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्हा हद्दीतली वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या दहिवलीमध्ये काल रात्री दरड कोसळून ठार झालेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे तातडीनं 4 लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खेड चिपळूणमध्ये पाहणी दौरा केल्यानंतर ही माहिती दिली. विशेष सखोल पुनरीक्षण SIR अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकारी

0: यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. ते म्हणाले,
1: माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलएची नियुक्ती होत असते आणि त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे की या काळामध्ये आपण बीएलओंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळे जी माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे.
0: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. तुकाराम महाराजांचा हा 341वा पालखी सोहळा आहे. उद्या पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. नांदेडून दुपारी 3:30 सुटणारी हजूर साहिब नांदेड हडपसर एक्सप्रेस आज रात्री 9:30 नांदेडहून सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेनं केलं आहे. भारत आणि इंग्लंड संघात तिसरा T20 क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता तर दुसरा सामना यजमान इंग्लंड संघानं जिंकला आहे. मालिकेतले पुढचे 2 सामने 9 तसंच 11 जुलैला होणार असून त्यानंतर उभय संघात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार आहे. नांदेडमध्ये स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं निळा रस्त्यावर 2 गावठी पिस्तुलं जप्त केली. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी अपहाराच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज लातूर इथं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सरकारनं सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई, सरकारचं आश्वासन. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 38 दोषींची फाशी गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि नाशिक जिल्ह्यातलं ढगफुटीचं संकट टळलं, अनेक भागात अतिवृष्टी, जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. वैश्विक शान्ति स्थिरतायै भारत इण्डोनेशिया देशयोर रणनीतिक सन्धि सुदृढीकरणाय प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः आह्वानम्. जकार्तायाम् इण्डोनेशिया संसदः संयुक्त सत्रं च सम्बोधितवान्. भारत इण्डोनेशिया देशयोर्मध्ये महत्वपूर्ण खनिज नवोन्मेषी प्रौद्योगिकी कृषि अथ सामुद्रिक सुरक्षा इत्यादिषु विविध विषयेषु प्रमुख सन्धिपत्राणि परस्परं विनिमयीकृतानि. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी जकार्ता नगरे इण्डोनेशिया देशस्य सर्वोच्च नागरिक सम्मानेन बिन्तङ्ग् आदिपूर्ण इत्युपाधिना समलङ्कृतः. केरल राज्यस्य वायनाड जनपदे एकस्मिन् सुरंग मार्ग निर्माण स्थले संजातेन दारुण पंकपातेन 3 जनाः पञ्चत्वे विलीनाः. भारतीय ऋतु विज्ञान विभागस्य पूर्व सूचनानुगुणम् आगामिषु 3 दिनेषु देशस्य विभिन्नेषु प्रान्तेषु विशेषतः गुजरात हरियाणा पंजाब अथ राजस्थानस्य च केषुचित् क्षेत्रेषु प्रावृत् स्थितिः सर्वथा अनुकूला वर्तते. अपि च पुरुष क्रिकेट प्रतिस्पर्धायाम् अन्ताराष्ट्रिय श्रृङ्खलायाः द्वितीये तृतीये द्वन्द्वे भारतम् अद्य रात्रौ नॉटिंगम नगरस्य ट्रेंट ब्रिज इत्यस्य इंग्लैंड दलेन सह स्पर्धिष्यते. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना जकार्ता नगरे इण्डोनेशिया देशस्य राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यनेन सह द्विपक्षीय सम्बन्धं सुदृढं कर्तुं सहैव द्वयोः देशयोः व्यापक रणनीतिक सन्धेः कृते नूतन ऊर्जां प्रदातुं प्रतिनिधिमण्डलस्तरीयं विचार विनिमयम् अकारि. द्वयोः राजनेत्रोः समुपस्थितौ रक्षा महत्वपूर्ण खनिज कृषि सामुद्रिक सहयोग नवोन्मेषी प्रौद्योगिकी

0: नमस्कार श्रोते हो, अमृतकरश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाही आहे. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साचेबद्ध मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाही आहे. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्या केव्हा कधी खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, कारण तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्यासमोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की

0: हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
1: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं? सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
0: सेवानिवृत्तीवर अगोदरचं जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकाने 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्याने माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं, सोशली स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरे पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंचसं लालबाग परळ बोलत लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, ते चांगले उत्सव होतात, ते चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून मला युवक क्रीडा मंडळ आमचा खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्थानंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगड त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर किंवा युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचं ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं मला. नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला, मला तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली. लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र, 106 होता मी तिथूनच घडले. हा भाग तसा एकदम ॲक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला किंवा मला रिॲक्शन लगेच होती तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ती एक उपरोधिकपणा म्हणा किंवा समाजाच्या आरेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
1: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
0: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून. तिथून मग मी जेव्हा SY बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधारपद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई महानगरपालिकेने नोकरी दिली. आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला 2 इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने, आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणात जायचं, कारण आमच्या सहाय्याला लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आत्ता मुलांना सांगायचं बाबा मैदानात जा, आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर, आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो, असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, आमची शारीरिक जडणघड खूप छान झाली, व्यायामाची आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही, डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमीद्वारे त्याने आत्महत्या केली. आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण 2 धबके आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियांना तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात, व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहान मुलांपासून योग्य नाही आहे, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं, अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक, तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी, म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल, माझ्या आबा नाईक म्हणून सर होते खो खोचे युवक क्रीडा मंडळाचे आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरं

0: सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्याने आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतः करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या चढणधडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपलं माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खिलाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं. आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमच्या खोखो डिस्ट्रिक्टचं आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो. आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्रीला एक मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो. माझ्या सरांनी खाडक माझ्या कानाखाली बाजूली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंग लिहायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साची बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का. आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणजे स्किपिंग. ते मी कुठेही तुम्हाला माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500. मी सवय लागले माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेड्याला काय करतो असं नगर. पण मी 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो. आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाही आहे. तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवा निवृत्तीनंतरचं तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करण्या पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे ते 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो. पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो काही उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाही आहे. पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं त्या अवांट्स नीड्स आपण जे इकॉनॉमिक्समध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हावडपण आला पण तुमची गरजही निकड आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्या सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गट मी माझ्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टला माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकांनी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रहलाद विकास तिथे काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझ्या सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक ते म्हणतो. फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे होतो का मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन. पण मला सांगायला ते आवडलं की म्हणजे माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो. कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झाले किंवा तो आपलं भाग प्रांत नाही तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बाहेर इकॉनॉमी कॉमर्स केलं आहे मला की मला ते करायला पाहिजे होतं. तेव्हा आता जे आहे माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे तो जुगार नाही तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही. पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवले तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवले त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत बॉन्ड्स आहेत डिबेंचर्स आहेत या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ती त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला म्हणजे कोंबडा कापणार करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी देतो तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंब ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक

0: हा चांगला कन्सल्टंट बघा, म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, त्याला कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत आहे, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आत्तापर्यंतची सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांचे शिक्षण आता चाललं आहे, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे, ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं, भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा, तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे, आपण तो स्वीकारावा. आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ते केव्हाही शिका. मला आपण आता मी ऋतू म्हणता मी निवृत्त झालो आहे, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही अगदी पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो, निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगत असतात, मला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंच खरं वाटतं, तेवढ्या पुरतंच असते. कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाही आहे पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करवतो, सहल करतो, आता मी फिरतो. आत्ताच मी म्हणजे रिटायर झाल्या 15 दिवसाला मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊलो केनियाला, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. आणि मला खूप आनंद झाला, मी आणि मिशेल आम्ही दोघं गेलो. पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. मग मला आपल्या जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो. आणि मला प्रचंड आवडलं, केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मारा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो, ते फोटो निसर्गाशी जवळीक साधण्याचा. आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो, तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताणतणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटं खोटं खोटं, ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे, कसा येतो, बाकीच्या लोकांना माहीत नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्याशिवाय मला आनंद मिळतो ना, ते मी बिनदिक्कत करावं, कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता, आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज, आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल, सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय, आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात, त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधं असेल मी स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि ते आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच, कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याचा काय मतलब, आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ॲडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले, त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र आहे दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होते, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते, ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिल्या,

0: ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय. पण ह्या गोष्टी असाव्या, माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते, ते काम कसं का असून द्या? एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल, त्यांनी जे तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं, ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्त्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही, पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वगोबाप्रमाणे ते आपण करावं. आपण आनंदी राहावं, दुसरा आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो आपण.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल?
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतो? आपण श्रीमंत कोणाला समजावं? याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये. नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या वृत्तीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पुढत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं. तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स असतो जगात, तो त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय? ते तुम्ही आतून कोण आहे त्याला माझं आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो? तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा. त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो, नंतर होतो. तो या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काही मजा नाही आहे. म्हणजे आनंद यात्रींच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायची, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणतो की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंदात जावी याच्यासाठी गाणं म्हणत जगा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेत घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी. मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो.
0: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाचच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच.

0: तू मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही. तू मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं. हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद.
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही. एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी, तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी सुयश देतो. त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देश

0: लोकांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आत्तापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहितीपटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली

0: नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात RTO मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर

करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात RTO विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे. असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ती ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहिपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.

0: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
1: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वनखात्यात भरती करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जनआरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करू

0: दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 वाजलेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे शेत शिवार या शेतकरी बंधूंसाठीच्या कार्यक्रमाची. ऐकूया शेत शिवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मी वैशाली वांगीकर सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात उत्कृष्ट उत्पादनाची पहिली पायरी बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयी डॉक्टर दीपाली रमेश कांबळे विषय विशेषज्ञ कृषिविद्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतीचे उत्पादन हे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. यामध्ये जमीन, पाणी, हवामान, खते, पीक संरक्षण, आंतरमशागत आणि वापरण्यात येणारे बियाणे या बाबींचा मुख्यत्वे करून समावेश होतो. इतर घटकांच्या तुलनेत बियाण्यावर फारच कमी खर्च होतो. यासाठी वापरण्यात येणारे बियाणे हे शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे असल्याशिवाय खते, पाणी, आंतरमशागत या बाबींवर केलेल्या खर्चांचा पुरेपूर मोबदला मिळत नाही. बियाण्यांचे महत्त्व संत तुकाराम महाराजांनी सांगितलेच आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती या ओवीत सांगितले आहे. म्हणूनच शुद्ध आणि चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचे उत्पादन वाढवणे हे गरजेचे आहे. तर शेतकरी बंधूंनो याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमामध्ये आपण उत्कृष्ट बियाण्यांची पहिली पायरी बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर दीपाली रमेश कांबळे, विषय विशेषज्ञ कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर. आणि मॅडमकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला आमच्या समस्त शेतकरी बांधवांना बियाण्यांचे गुणधर्म सांगताना सुरुवातीला काय सांगाल?
1: सर्वात महत्वाचं आहे की बियाणं जे आपण वापरतो तर त्याची उगवण क्षमता तपासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शुद्ध बियाण्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. बियाणं पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, अणुवंशिक आणि भौतिक शुद्धता याबाबत काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर बियाण्याची उगवण क्षमता आणि शुद्धता न तपासता बियाणं आपण पेरणीसाठी वापरलं तर त्याची उगवण चांगली होत नाही आणि त्याचा जोम देखील कमी असतो आणि मग त्यामुळे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळत नाही. काही शेतकरी बांधव त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मागील हंगामातील धान्य पेरणीसाठी वापरतात. तर धान्य म्हणून वापरलेलं बियाणं उगवणक्षम आणि शुद्ध असतंच असं नाही. म्हणून पेरणी करताना शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रतीचंच बियाणं वापरलं पाहिजे तरच अपेक्षित उत्पादन मिळू शकेल. बियाणाचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये संकरित आणि सुधारित बीजोत्पादन करताना त्यांच्या उत्पादनाच्या प्रक्रियेच्या, साठवणुकीच्या तसेच वितरणाच्या वेळी सर्व ती काळजी घेतली गेली पाहिजे आणि तरच शेतकरी बांधवांना शुद्ध चांगल्या प्रकारचे बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, बियाणं शारीरिक दृष्ट्या सुद्धा शुद्ध असलं पाहिजे आणि बियाणाचं आरोग्य देखील शुद्ध असलं पाहिजे. यामध्ये उगवण क्षमता म्हणजे उगवण शक्ती किंवा बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक काय बाबी आहेत किंवा उगवण शक्ती म्हणजे नक्की काय, तर आपण जेव्हा बियाणांमधील बीजा अंकुराची जमिनीमध्ये पोषक वातावरणामध्ये परिपूर्ण रोपांमध्ये रूपांतरित करण्याची जी शक्ती असते त्याला त्या बियाणाची उगवण शक्ती असं म्हणतात.
0: अच्छा.
1: बियाणाच्या उगवण क्षमतेसाठी परीक्षण आणि उगवण अशा वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. बऱ्याच वेळा शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले धान्य बियाणं म्हणून पेरणीसाठी वापरतात. परंतु असं बियाणं पेरणीसाठी वापरताना त्याची उगवण क्षमता, शुद्धता, इतर जातीच्या पिकांची भेसळ, रोगट किंवा फुटके बियाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. असं बियाणं पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली होत नाही आणि त्यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच पेरणीचा हंगाम सुद्धा वाया जाण्याची शक्यता असते. यामुळे शेतकऱ्यांनी नेहमी चांगल्या प्रतीचं बियाणं वापरण्यास सांगितलं गेलं पाहिजे. चांगल्या प्रतीच्या बियाण्यासाठी त्याची भौतिक अनुवंशिक शुद्धता राखावी लागते आणि यासाठी बियाणं आपण शक्यतोवर बीज प्रक्रिया म्हणजे बीजोत्पादन, बीज प्रक्रिया, बीज परीक्षण, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, साठवण, पॅकिंग, विक्री या सगळ्या विशिष्ट ती काळजी घेतल्या गेलेल्या प्रक्रियेमधून जे बियाणं आपल्याला उपलब्ध होतं तेच बियाणं शेतकरी बांधवांनी वापरलं गेलं पाहिजे.
0: अच्छा. तर मॅडम आता बियाण्यांचे परीक्षण आणि उगवण याविषयी तुम्ही समजून सांगितलं, पण त्याचप्रमाणे बियाण्यांची जी उगवण क्षमता आहे ती आपण कशी तपासायला हवी याविषयी आपण काय सांगाल?
1: बियाणाच्या एखाद्या लॉटची उगवण क्षमता जर तपासायची असेल तर त्याच्या प्रतिकात्मक नमुन्यातील म्हणजे कमीत कमी 400 बियाणं तरी आपल्याला तपासणीसाठी घ्यावं लागतं.
0: अच्छा.
1: ज्या बियाण्याची उगवण क्षमता तपासायची आहे त्यात कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी आणि ते बियाणं शुद्ध बियाणातूनच घेतलेलं असलं गेलं पाहिजे. आता यामध्ये प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यामध्ये उगवण कक्ष म्हणजे जर्मिनेटर हे मुख्य उपकरण वापरलं जातं. यामध्ये बियाण्याच्या उगवणीसाठी आवश्यक असणारं किंवा लागणारं तापमान, आर्द्रता राखता येते. तसंच बियाणे उगवणीस ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कागद पण वापरला जातो.
0: अच्छा.
1: याला जर्मिनेशन पेपर किंवा याला टॉवल पेपर असं सुद्धा

0: म्हणतात, ज्यामध्ये ओलावा राखला जातो आणि बियाण्याची उगवण आणि वाढ होण्यास देखील मदत होते.
1: अच्छा मॅडम, आता बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी याविषयी तुम्ही सांगितलं, पण या उगवण क्षमता तपासण्याच्या काही पद्धती आहेत का, याविषयी आपण काय सांगा?
0: बियाणे उगवण क्षमता तपासणीच्या शास्त्रीय सुद्धा पद्धती आहेत आणि शेतकरी घरच्या घरी देखील बियाण्याची उगवण क्षमता तपासू शकतात.
1: अच्छा,
0: यामध्ये पहिली जी आहे शोष कागदावरती बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, याला टॉप पेपर मेथड असं म्हणतात. यामध्ये काय करतात की लहान आकाराच्या बियाण्याची उगवण क्षमता यामध्ये तपासली जाते, म्हणजे जे बियाणं छोट्या आकाराचं आहे त्याची बियाण्याची उगवण क्षमता या प्रकारे तपासली जाते. यामध्ये काचेच्या प्लेटमध्ये खाली कापसाचा पातळी थर ठेवून त्यावर शोष कागद ठेवला जातो, मग त्यावरती ते पाणी टाकून ओलं केलं जातं आणि पाणी जर जास्त झालं थोडं तर ते आपण निथळून घ्यायचं आणि मग अशा प्लेटमध्ये आपण बियाणं मोजून ठेवलं जातं.
1: अच्छा,
0: त्यावर झाकण ठेवून ओलावा टिकून राहील याची देखील आपल्याला काळजी घ्यावी लागते. मग या प्लेट आपल्याला उगवण कक्षामध्ये, जसं मी आधी सांगितलं, जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवाव्या लागतात. चांगल्या प्रकारे आर्द्रता म्हणजे 70%पेक्षा जास्त असलेल्या बंद खोलीत जरी ठेवल्या तरी पण आपल्याला त्या पद्धतीने उगवण होण्यास मदत होते आणि या पद्धतीने आपण लहान आकाराच्या बियाण्याची उगवण क्षमता शोष कागदावरती तपासू शकतो.
1: अच्छा,
0: त्यानंतरची दुसरी पद्धत आहे की कागदामध्ये बियाणं ठेवून सुद्धा उगवण क्षमता तपासणी केली जाते, याला आपण म्हणतो बिटवीन पेपर मेथड.
1: अच्छा,
0: याच्यामध्ये उगवण क्षमता तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या दोन ओल्या केलेल्या कागदांमध्ये, म्हणजे ज्याला आपण टॉवल पेपर म्हणतो, याच्यामध्ये बियाणं आपण मोजून ठेवतो. असे कागद गोल गुंडाळी करून त्यावर मेन कागदाचा किंवा मग त्याला आपण वॅक्स पेपर म्हणतो त्याचा 3/4 जो भाग आहे तो गुंडाळून ते उगवणीसाठी ठेवणं आवश्यक असणारं तापमान आणि आर्द्रता असलेल्या जर्मिनेटरमध्ये म्हणजेच उगवण कक्षामध्ये ठेवले जातात. असे ओले कागद बोटाने दाबले असता बोटाभोवती पाणी दिसू नये इतपतच तो कागद आपल्याला ओला करायचा आहे.
1: अच्छा,
0: आणि अशा पद्धतीने हे ते प्रयोगशाळेमध्ये कागदाच्या मध्ये बियाणं ठेवून उगवण क्षमता तपासणी केली जाते. त्यानंतरच तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे वाळू मध्ये उगवण क्षमता पाहणे, त्याला म्हणतात सँड मेथड. तर याच्यामध्ये कुंडीमध्ये किंवा ट्रेमध्ये असलेल्या ओल्या वाळूत 1-2 सेंटीमीटर खोलीवर सारख्या अंतरावरती बियाणं मोजून ठेवलं जातं. बियाणाच्या आकारमानावर वाळूचा ओलेपणा ठरवतात. अशा प्रकारच्या कुंड्या जर्मिनेटरमध्ये उगवणीसाठी ठेवल्या जातात किंवा मग बियाणं उगवणीसाठी ठेवताना ते आपण कधीही एकसारख्या अंतरावर ठेवायचं, म्हणजे जेव्हा उगवण होईल तेव्हा ते आपल्याला एकसारखं मोजण्यास सुद्धा मदत होते.
1: अच्छा,
0: त्यासाठी ओलावा देखील प्रमाणातच ठेवायचा आणि असं मी सांगितलं आर्द्रता पण आपल्याला मेंटेन ठेवायची, म्हणजे तापमान आणि आर्द्रता सारखीच ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण उगवण क्षमता तपासली तर 8-10 दिवसांमध्ये बियाणाची उगवण होते आणि आपण त्याची उगवण क्षमता तपासू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम आताच तुम्ही उगवण क्षमता तपासण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये तुम्ही शोष कागदाच्या वरती असेल किंवा कागदाच्या मध्ये बियाणे ठेवून उगवण क्षमता तपासणी असेल किंवा वाळूमध्ये उगवण क्षमता पाहणे, अशा 3 पद्धतींना आपण बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो याविषयी तुम्ही सांगितलं. पण मॅडम आता जे उगवलेले जे रोपं असतात ज्याला आपण सीडलिंग्स म्हणतो, त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं?
0: याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की उगवण क्षमता कशी तपासायची, बरोबर. आता उगवल्यानंतर आपल्याला ओळखता आलं पाहिजे कोणतं रोप चांगलं आहे, कोणतं विकृत आहे आणि कठीण कोणतं आहे, त्याच्यानंतरच आपण उगवण क्षमता टक्केवारीमध्ये काढू शकतो. मग याच्यासाठी काय आहे की साधारण किंवा चांगली रोपं ज्याला आपण नॉर्मल सीडलिंग म्हणतो, उगवण क्षमता ज्याची चांगली आहे असं आपण धरू शकतो. तर याच्यामध्ये उगवण क्षमता चाचणीमध्ये 8-10 दिवस आपण ठेवतो ते बियाणं. तर 8-10 दिवसांमध्ये जे बियाणं उगवतो ज्या रोपांची वाढ चांगली झालेली असते, म्हणजे ज्यांची अनुकूल परिस्थितीमध्ये चांगल्या झाडामध्ये रूपांतर होण्याची क्षमता असते त्यांना साधारण किंवा चांगली रोपं असं संबोधलं जातं. या रोपांचा सर्व भागांची वाढ झालेली असते व्यवस्थित, मुळांची वाढ झालेली असते, त्यावर तंतुमुळं पण आलेली असतात, म्हणजे व्यवस्थित वाढलेली परंतु थोडी मुळांची जरी खुरखुरटलेली वाढ असेल अशी रोपं सुद्धा तुम्ही साधारण किंवा चांगल्या प्रकारामध्ये घेऊ शकता. आणि काही व्यवस्थित पण वाढलेली आहेत परंतु कधी कधी पाणी जास्त होतं किंवा आर्द्रता जास्त होते आणि त्यामुळे बाहेरील बाजूस बुरशीचा संसर्ग झालेला असेल तर अशी रोपं सुद्धा

0: आपण चांगली रोपं आहेत असंच पकडायचं आणि त्याचं जे मोजतो आपण ते आपण नॉर्मल सिडलिंग मध्येच करायचं आहे. म्हणजे पहिलं आहे ते साधारण किंवा चांगली रोपं.
1: अच्छा, हे झालं आता साधारण किंवा चांगली रोपे ज्याला आपण नॉर्मल सिडलिंग म्हणतो याविषयी.
0: बरोबर.
1: पण आता तुम्ही बोलता बोलता मगाशी म्हटलात की यामध्ये काही विकृत रोपे किंवा कठीण बी सुद्धा आपल्याला आढळून येतं, तर त्यांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो?
0: त्याच्यामध्ये पहा, दुसरं आहे महत्वाचं की विकृत रोपं म्हणजे अबनॉर्मल सिडलिंग ज्याला आपण असं म्हणतो, तर हे दुसऱ्या प्रकारचं रोप आहे किंवा बियाण्यामध्ये आपण घेतो त्याचा समावेश. तर दुसऱ्या प्रकारची रोपं ही विकृत असतात, म्हणजे अशी रोपं आता अनुकूल परिस्थिती आहे, तापमान आहे, आर्द्रता आहे, तरी देखील ते व्यवस्थित वाढू शकत नाही. म्हणजे पूर्ण झाडांमध्ये वाढ होण्याची जी क्षमता आहे ती त्यांच्यामध्ये नसते. त्यांचा कोंब असेल किंवा मुळांना इजा पोचलेली असते, त्याच्यामुळे ते बियाण्याशी निगडीत असलेल्या बुरशीमुळे सुद्धा ही अवस्था येऊ शकते किंवा रोपं कुजू शकतात. ह्या सगळ्या प्रकारच्या रोपांना आपण विकृत रोपं किंवा अबनॉर्मल सीडलिंग असं संबोधतो. त्यानंतर आहे कठीण बी किंवा ज्याला आपण हार्ड सीड म्हणतो, हा आहे तिसरा प्रकार. तर आपण कधी कधी घरी पण बघतो की आपण मटकीला मोड आणत असेल तर सगळ्याच मटकीला मोड येत नाही, तर काही जे कठीण बियाणं असतं ते खाली राहतं. तर तो जो प्रकार आहे तो म्हणजे न उगवलेला किंवा न मोड आलेला बियाणांचा प्रकार. असं बी उगवणीला ठेवलं, 8-10 दिवस जरी ठेवलं, तापमान योग्य असेल, आर्द्रता योग्य असेल, अगदी जर्मिनेटर मध्ये जरी ठेवलं तरी पण ते अजिबातच उगवत नाही. कधी कधी काय होतं की बियाणं पाणी शोषण घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते, म्हणजे ते त्यामुळे पण ते उगवत नाही. मग असं जे बियाणं असतं त्याला कुचर किंवा कठीण बियाणं म्हणतात किंवा हार्ड सीड म्हणतात. परंतु काही ठिकाणी काय होतं की काही बी हे त्याच्या सुप्त अवस्थेमध्ये असतं, म्हणजे ज्याला डॉर्मंट स्टेज म्हणतो आपण, तर त्यामुळं पण ते उगवत नाही. तर काही जे बी असतं ते मेलेलं असतं, म्हणजे डेड सीड असतं. मग पोकळ बियाणं किंवा किडलेलं बियाणं, गर्भ म्हणजे एम्ब्रियो नसलेलं बियाणं, हे सर्वच या प्रकारामध्ये मोडतात. म्हणजे अशा प्रकारचं जे उगवलेल्या बियाण्याची आपण वर्गवारी करून साधारण किंवा चांगल्या उगवलेल्या बियाण्याची टक्केवारी काढतो. प्रत्येक पिकामध्ये जे आपण उगवण्याची टक्केवारी केलेली आहे याच्यामध्ये आपण सपोज 100 बियाणं आपण लावलं, मग आता काही शेतकरी बघा घरच्या घरी गोणपाटामध्ये बियाण्याची उगवण क्षमता तपासतात, त्याच्यामध्ये 100 बियाणं जे असतात ते मोजून घेतात बी आणि ते त्या गोणपाटावरती एका लाईन मध्ये व्यवस्थित लावून घेतात आणि ते 8-10 दिवस ठेवून देतात. तर याच्यामधलं आपल्याला बघायचं की 100 पैकी किती साधारण आणि चांगली रोपं उगवली आहेत, विकृत किती आहेत आणि कठीण बी किती आहेत, हे जर आपण ठरवलं तर याच्याप्रमाणे आपण त्याची टक्केवारी काढू शकतो. आणि मग टक्केवारी जर काढली तर मग बीजोत्पादनामध्ये आपण असं बघतो की बियाणाची जी उगवण क्षमता आहे या प्रमाणकापेक्षा कमी असलेलं जे बियाणं आहे त्याचं ते आपण नापास करतो, म्हणजे आपण उगवण क्षमता कमी आहे आणि आपण ते पेरणीसाठी वापरत नाही. पण प्रमाणकापेक्षा जर जास्त उगवण असलेलं बियाणं आहे तर आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो. म्हणजे आपण असं म्हणतो की 85-90% जर तुमची उगवण क्षमता आली तर तुम्ही ते बियाणं पेरणीसाठी वापरू शकता. म्हणजे उगवणीच्या टक्केवारीमध्ये 10% कमी उगवण असेल तर एकरी ठरवून दिलेल्या बियाणापेक्षा 10% आपण जास्त वापरायचं. म्हणजे थोडक्यात असं की आपण 100 बियाणं लावलं पैकी 80 बियाणं उगवून आलं तर उगवण क्षमता चांगली आहे, आपण ते पेरणीसाठी वापरू शकतो. परंतु जर त्यांच्यापैकी समजा 60 बियाणं आपलं चांगलं वाढलं तर आपण समजायचं की आपली उगवण क्षमता कमी आहे. पण अशा वेळी जर तुम्हाला ते बियाणं पेरणीसाठी वापरायचंच असेल, तुमच्याकडे बियाणं नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी बियाणाचा जो दर आहे तो वाढवायचा. म्हणजे आपण 26 किलो बियाणं एकरी वापरतो सोयाबीनचं, तर त्याऐवजी तुम्ही 30 किलो बियाणं म्हणजे 10% बियाणं आपल्याला वाढवून पेरणी करायची आहे. ज्याच्यामुळे काय होणार आहे, जरी उगवण क्षमता कमी असेल तरी देखील आपला जे आहे ते पेरणी केल्यानंतर झाडांची संख्या असते ती आपल्याला व्यवस्थित ठेवता येते. आणि अशा शेतकरी बांधवांनी पेरणी करायची आहे तर अशा शेतकरी बांधवांनी बियाणाची उगवण क्षमता तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही बीज प्रक्रिया प्रयोगशाळेमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये संपर्क साधून सुद्धा उगवण क्षमतेची तपासणी करून घेऊ शकता. किंवा घरच्या घरी सुद्धा ओल्या पोत्यामध्ये जसं मी सांगितलं की बियाणं ठेवून तुम्ही बियाणांची उगवण क्षमता तपासू शकता.
1: अच्छा, तर मॅडम आता बियाणांची उगवण क्षमता तपासणीमध्ये आपण उगवलेले जे रोपं असतात त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करू शकतो याविषयी तुम्ही आताच आम्हाला मार्गदर्शन केलं. पण मॅडम आता अजून एक महत्वाचं म्हणजे विविध विकसित केलेले जे वाहन असतात

0: बरोबर.
1: सुधारित जे वाण असतात तेव्हा आपण बियाण्यांचा प्रकार आहे ते कशा पद्धतीने आपण त्यांचं वर्गीकरण करून घेऊ शकतो की जेणेकरून हे बियाणं उगवण्यासाठी किंवा पेरणीसाठी छान आहे, हे चांगलं आहे, यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळू शकतं, तर हे आपण कशा पद्धतीनं ठरवायला पाहिजे बरं. कारण आपण बघतो की मार्केटमध्ये असेल किंवा आपल्या विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे असतात, मग नेमकी कसले बियाणे आपण वापरायला हवेत?
0: विविध पीक पैदाशकरांनी विकसित केले किंवा संकरित जे वाण असतात, सुधारित वाण असतात, ते शुद्ध स्वरूपात चांगल्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, ते प्रयत्न करतं. फक्त शेतकरी बांधवांना बियाण्याचा प्रकार माहीत असणं आवश्यक आहे.
1: अच्छा,
0: तुम्हाला पेरणी कोणत्या बियाणाची करायची आहे याच्यामध्ये ब्रीडर सीड म्हणजे मूलभूत बियाणं आहे, पायाभूत बियाणं आहे, प्रमाणित म्हणजे याला सर्टिफाईड बियाणं असं म्हणतो, आणि सगळ्यात शेवटी असतं ते सत्यप्रत, त्याला आपण फ्रुटफुल सीड असं म्हणतो.
1: अच्छा,
0: तर आपल्याला कोणत्या प्रकारचं बियाणाची लागवड करायची आहे त्यानुसार आपल्याला बियाण्याची निवड करायची आहे. तर यामध्ये बघायचं की आपण जेव्हा बियाणं खरेदी केलेलं असतं तर त्यावेळी बियाणाच्या पिशवीवरती पिवळ्या रंगाची खूण चिठ्ठी, ज्याला आपण टॅग असं म्हणतो, तो जर लावलेला असेल तर समजायचं की हे मूलभूत बियाणं आहे, म्हणजे ब्रीडर सीड आहे, म्हणजे या बियाणाची जी शुद्धता आहे ती 100% आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे हे भौतिक दृष्ट्या अनुवंशिक दृष्ट्या शुद्ध आहे 100%, याच्यामध्ये कोणतीही
1: भेसळ
0: नाही आहे. आणि मग हे जे बियाणं आहे हे सगळं त्याच्या खून चिठ्ठीवरती म्हणजे टॅग वरती देखील लिहिलेलं असतं, आणि याच्यावरती ज्या पैदासकाराने त्याची तयार केलेलं असतं तर रोप पैदासकाराची सही पण असते. म्हणजे मूलभूत बियाणं हे शक्यतो शेतकरी नाही वापरत, कारण हे जे बियाणं आहे ते पायाभूत बीजोत्पादनासाठी वापरलं जातं. म्हणजे काही शेतकरी फाउंडेशन सीड तयार करतात, तर ते शेतकरी बांधव हे मूलभूत सीडचा म्हणजे ब्रीडर सीडचा वापर करू शकतात. हा झाला पहिला प्रकार. यानंतरच आहे पायाभूत बियाणं. तर पायाभूत बियाणं म्हणजे ज्याला आपण फाउंडेशन सीड असं म्हणतो, तर याच्यामध्ये पण एक खूण चिठ्ठी असते ज्याला टॅग असं म्हणतो आपण. तर पांढऱ्या रंगाची जी खुणचिठ्ठी लावलेली बॅग असेल तर ती समजायची की आपली फाउंडेशन सीडची म्हणजे पायाभूत बियाणाची बॅग आहे. आणि पायाभूत बियाणं हे मूलभूत बियापासूनच तयार केलं जातं. याच्यामध्ये बीजोत्पादन करत असताना जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल हे पाहायला जातं. आणि शक्यतोवर पायाभूत जे बियाणं असतं ते प्रामुख्याने कृषी विद्यापीठ किंवा सहकारी प्रक्षेत्रावरती किंवा बियाणे महामंडळातर्फे प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावरच घेतलं जातं. कारण पायाभूत बीजोत्पादनाची पाहणी बीज प्रमाणीकरण यंत्रणेने गठीत केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीच्या देखरेखीखाली हे उत्पादन घेतलं जातं. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी जेव्हा बियाणं घेतो तेव्हा त्या खूण चिठ्ठीचं म्हणजे टॅगच्यावर जे लिहिलेलं आहे ते बघणं महत्वाचं आहे. तर पायाभूत बियाणामध्ये उगवण क्षमता चांगली असते, अनुवंशिक शुद्धता असते, भौतिक शुद्धता पण असते, आणि जसं मी सांगितलं अगोदर या टॅगवरती बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याची सही असते. आता तिसरं जे आहे ते म्हणजे सर्टिफाईड म्हणजे ट्रूथफुल म्हणजे सॉरी प्रमाणित बियाणं आपण ज्याला म्हणतो सर्टिफाईड सीड. हे जे बियाणं आहे ते पायाभूत बियाणापासून तयार केलं जातं आणि या बियाणामध्ये अनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते. परंतु अशा प्रकारचं जे बीजोत्पादन आहे ते शेतकरी स्वतःच्या शेतावरती घेऊ शकतात. बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून जर शेतकऱ्यांना हे बियाणं प्रमाणित करून घ्यायचं असेल, म्हणजे सपोज काही शेतकरी बांधवांना जर सर्टिफाईड सीड आपल्या शेतामध्ये लावायचं असेल तर लागवड केल्यानंतर आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून अशा शेतकरी बांधवांना बियाणं प्रमाणित करून घ्यावं लागतं. यासाठी पेरणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने जिल्हा प्रमाणीकरण यंत्रणेकडे आपली नोंदणी करून घ्यायची की आम्ही अशा पद्धतीचं बीजोत्पादन घेत आहोत, आणि तसं कळवल्यानंतर मग आपण ते प्रमाणीकरण यंत्रणा तिकडे येते आणि त्यांचं ते प्रमाणीकरण तिकडे होतं.
1: अच्छा,
0: तर प्रमाणीकरण यंत्रणेकडून जेव्हा बीजोत्पादनाची पाहणी केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये वापरण्यात येणारं बियाणं असेल, नंतर विलगीकरणाचं अंतर असेल, भेसळ असेल, ह्या गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. तर मग शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यावी लागते. आणि जे सर्टिफाईड बियाणं असतं तर त्याला जी खूण चिठ्ठी असते ज्याला आपण टॅग असं म्हणतो तर ती निळ्या रंगाची असते. हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे ट्रूथफुल सीड जे शेतकऱ्यांना उपलब्ध केलं जातं ज्याला आपण सत्यप्रत बियाणं असं म्हणतो. तर ह्या बियाणाची अनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता ही प्रमाणित केलेलं बियाणं इतकीच असते. म्हणजे आपण जे सर्टिफाईड सीड जे म्हणतो त्याच पद्धतीने हे देखील

0: तयार केलं जातं आणि या बियाण्याची जी पिशवी असते ती हिरव्या रंगाची असते.
1: अच्छा.
0: यावर देखील सर्व माहिती नमूद केलेली असते. तर शेतकरी बांधवांनी आपल्याला हिरव्या रंगाची कुणचिठ्ठी असणारीच बॅग आपल्याला घ्यायची आहे लागवडीसाठी. जे शेतकरी बांधव उत्सुक असतील ते सर्टिफाईड सीडची सुद्धा लागवड करू शकतात. पण याआधी आपल्याला माहित असलं पाहिजे की बियाण्याचे चार प्रकार असतात म्हणून.
1: अच्छा. जाता जाता आमच्या शेतकरी बांधवांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश?
0: हा, अत्यंत महत्वाचं आहे की या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकरी बांधवांनी, मी म्हणतात ना, करू नको घाई. अजिबात घाई नाही केली पाहिजे पेरणीसाठी. आणि पेरणी करत असताना अगोदरच बियाण्याची उपण क्षमता तपासा. 10 वर्ष जुनी व्हेरायटी असेल किंवा वाण असेल तर ते कृपया वापरू नका. आणि नवीन वाण वापरा, कारण नवीन वाण हे नवीन हवामानाला जसं असेल त्या पद्धतीने रिस्पॉन्स करणारं वाण असतं. त्यामुळे ते वाण शेतकरी बांधवांनी वापरलं गेलं पाहिजे. घरचं बियाणं वापरत असाल तर एक बॅग तुम्ही नेली यावर्षी तर 3 वर्षापर्यंत तुम्ही ते वापरू शकता. 3 वर्षानंतर बियाणाची आपल्याला बदल करायलाच पाहिजे, बॅग बदली करायला पाहिजे. ठीक आहे. आणि सरते शेवटी उत्कृष्ट उत्पादनाची सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी म्हणजे आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना कृषी विज्ञान केंद्र बदनापूर तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या वतीने सगळ्यांना अशी विनंती करेल की सगळ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता चाचणी नक्की करा. घरच्या घरची करते येण्यासारखी आहे आणि आपलं उत्पादन नक्की वाढवा.
1: नक्कीच मॅडम. मॅडम, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना बियाण्यांची उगवण क्षमता आपण कोणकोणत्या पद्धतीनं तपासू शकतो आणि तसंच त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं करायला हवं आणि बियाण्यांचे प्रकार जे आहेत की ते कोणत्या पद्धतीचे आहेत आणि त्यावर लावलेले जी खूनचिठ्ठी असते ज्याला आपण टॅग म्हणतो, टॅगनुसार आपण बियाण्यांची निवड कशा पद्धतीनं करायला हवं याविषयी तुम्ही सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि नक्कीच या माहितीचा उपयोग आपल्या समस्त शेतकरी बांधवांना होईल यात काही शंका नाही. दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीनं आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण उत्कृष्ट उत्पादनाची पहिली पायरी बियाणे उगवण क्षमता चाचणी याविषयी डॉक्टर दीपाली रमेश कांबळे विषय विशेषज्ञ कृषी विद्या कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.

आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, शेत शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:37 झाली आहेत.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात. हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पॅरालिसिस, पक्षाघात आणि आधुनिक उपचार पद्धती, औषधोपचार, रक्ताची गाठ काढण्याची प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील मेंदू विकारतज्ञ डॉक्टर विशाल गायकवाड. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240 आमचा कोड

नंबर आणि नंबर्स 2970212 आणि 2970231 नंबर्स पुन्हा एकदा ऐका 2970212 आणि 2970231. हॅलो डॉक्टर.

0: आषाढवारी आनंदवारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता।
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा।
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा।
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,
2: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
2: 9637 35 49 85। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 8:05 होत आहेत। मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं, त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिके

सोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराग्ची यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराग्ची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजित लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं, आरती प्रभू यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:45 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आपण ऐकूया.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नागब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. विलंबित ख्यालाची बंदी शेख तालात, देहो दान मोहे द्रुत ख्याल 3 तालात, रटना लगी. तबला साथ प्रवीण करकरे, संवादिनी प्रकाश वगळ. राग यमन, कलाकार गोपा चक्रवर्ती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण गोपा चक्रवर्ती यांचं गायन ऐकलं, राग होता यमन. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे तर हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या OTT वेव्स प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊल. माफ करा, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: कोण आहे ते? शिवाय आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू.
1: अगं हो, पुण्याला अगं लग्नाला आले होते. लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं काय हवा तो गोंधळ घाला, मी चालले आणि अगं मी आले पण.
0: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
1: अगं म्हणून तर नाही कळवलं. म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको, रिक्षावाले देतात पत्ता शोधून. बापरे अगं रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की? ए माझ्या वरच्या पाकिटात तेवढी मोड नव्हती हा म्हणून मी.
0: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
1: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको, काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून.
0: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
1: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
0: आणि इकडे आणि इथे कोणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस. काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे.
1: एक्सलंट, म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड नाहीत बडबड करायला.
0: हे बघ, आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस?
1: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये. हे बघ, जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना.
0: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? का आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुटी पवित्र करायची होती?
2: वत्से, आपला सुखमय संसार पाहून नेत्र निभवायचे होते.
1: बाई ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट आहेत आमची, लग्नाच्या गडबडीत मी.
0: कोणाचं लग्न होतं एवढ्या लांबवर आलाय ते?
1: अगं माझ्या मामी नंडेचं.
0: असं आहे?
1: मुलगी दिल्लीची, मुलगा लंडनचा.
0: बर.
1: आणि लग्न मात्र पुण्यात. नेहमीचाच मामला आहे हा. पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत, लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात.
0: खरं
1: तुझं आणि संजीत नाही का, पुण्याला लग्न आणि

0: अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा?
0: अहो ऐकताय का?
1: हो हो वेळ झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते.
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे. कोणीतरी आलेलं दिसतंय, बघताय का?
1: काय रिक्षा थांबली आहे बघ.

0: सॉरी हाँ रिवा,
1: हो तू बस ना, मी येतेच.
0: ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाई लवकर.
1: पूजा? पूजा कुठे ग?
0: मग हा दिवा कसला लावलाय तिकडे?
1: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
0: ओ, आज काही श्राद्ध बिद्ध आहे का त्यांचं?
1: नाही, हे लोक रोजच सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
0: किती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
1: अगं पण
0: जे विसरायला हवं ते अट्टहासानं स्मरत राहायचं, मला नाही आवडत बाई.
1: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना, त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे बिचारी.
0: तेव्हा तू पण आणला अशी नाही संजयचा एखादा फोटो?
1: नाही.
0: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस, उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो हां, म्हणजे अजूनही आहोत हां, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग, सॉलिड दंगा केला नाही आपण?
1: आमच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे खिदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय संजय संजय असं मी म्हणेपर्यंत.
0: रेवा सॉरी, चुकलं माझं, मी नको काढायला होता हा विषय आता.

0: ज्याच्याबरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता। अगं तो असतोच, पुरून उरतो, इतका पुरतो, इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं। शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं। एवढ्या प्रौढपणी नव्या घरात नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा। म्हणून सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटीच आले, मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा।
1: कोरी पाटी, मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर?
0: ते तूच बघ आणि ठरव। बघ, मी अण्णांना पेज देऊन येते। हा
1: अण्णा, हे कोण आणखीन?
0: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे।
1: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाही आहे म्हणून, फक्त आपण दोघी?
0: ते बरोबरच होतं, मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच, म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का? पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा, खाणं, गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते। आता आजच अगं जरा उशीर झाला मला।
1: अगं म्हणजे दे ना।
0: अगं नाही, म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल, पण
1: होऊ दे ग। अगं असं काय करतेस तू, पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवणं?
0: अगं नाही पण वेळ।
1: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर? हां, एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
0: हे बघ, आयुष्यानं एक आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळू नयेत असं थोडंच आहे।
2: ए, मी आले ग।
0: अग बाई, राणी आली वाटतं।
2: ये ये राणी।
1: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
2: हाय, मी राणी साने।
1: शाळा सुटली?
2: नाही, सोडली, अर्धा तास अगोदर सोडली। आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता।
1: शेवटचाच? अगं आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात, काही काही तर वैताग, भंकस किंवा पीळ सुद्धा असतात।
2: हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं? ए, भूक लागली आहे, काहीतरी छानसं खायला दे ना।
0: हे बघ राणी, आता खायला बिला नाही, हं, आता एकदम जेवायचंयस।
2: एकदम म्हणजे?
0: अगं म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर।
2: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
0: एवढा वेळ कसलं आलंय, रोजच्यासारखंच आजही करूया। आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे, मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवण करूयात।
2: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून।
1: अगं मगच उलट म्हणेल, जेवताना बोला बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा, काय करेवा
2: हो ना। पण फार उशिरापर्यंत नको, मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्यात होमवर्क व्हायला पाहिजे। ए, माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
0: हो ग असेल, आणि नसली ना तर करून देईन मी।
2: दॅट्स लाईक अ गुड गर्ल। पण जेवण?
0: अगं वाढते म्हटलं ना,
1: फारच लाडोबा दिसते प्रकरण
0: सगळ्यांचीच आहे। हिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात।
1: आणि थोरला पण आहे ना ग तो?
0: त्याचं सगळंच विचित्र आहे, ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही। बाकी तू बघशीलच म्हणा। चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये, तोवर मी अन्न गरम करून पानंबिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला।
1: कमाल आहे, मला कसला संकोच वाटणार, बाकी साने बोलके आहेत ना ग?
0: हो खूप आहेत, अगं बाहेरचं सगळं सांगत बसतात, माणसं हवी असतात त्यांना। संजयलाही हवी असायची, फरक इतकाच की संजयच्या संसारात।
3: मला भूक लागली आहे, लवकर काहीतरी खायला दे।
0: अगं भाई, राजा पण आला वाटतं। अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूयात।
3: मला भूक लागली।
0: अरे झालं झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना।
3: मला कार चालेल।
0: अरे हो, पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात। 10 मिनिटं थांब। ही कांता, माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली।
1: हॅलो राजा।
3: नमस्कार।
0: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात। मी तिला म्हटलं आमची मुलंसुद्धा हरहुन्नरी आहेत। अरे

0: वा, मस्त जेवण झालं रे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते, शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट का सवाल आहे, जायला पाहिजे.
0: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिसमध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावं लागलं तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
1: हो, मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलंय ते पडलंय. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
0: संध्याकाळी? छे गो बाई, मला संध्याकाळी निघायला हवं. अहो,
2: अरे तू ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
1: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं,
2: मग काय तर.
1: छे छे,
0: हे बघा एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का? तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळतं, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो,
1: कधी
0: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्याविषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
1: बापरे, म्हणजे आधी तुम्हाला यांची काळजी बिळजी वाटत होती की काय?
0: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा,
1: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रीपला कुठंतरी, नाही का? तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का? यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का? तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रीप काढूयात, काय म्हणतोस?
3: बघू.
2: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
1: नाहीच मिळालं.
3: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का?
2: अरे
3: आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
2: पण
3: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
1: राजा
3: मी जातोय.
2: राजा
1: हे बघ, अरे
2: अरे पण
1: अरे हो बरं का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
2: मीटिंग? अरे खरंच की विसरलेस, फार विसरले बघा.
1: हा, आणि फोन करून टाका.
2: हो आता
1: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
2: हो,
1: का करू मी?
2: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती, मी सांगून टाकते त्यांना.

0: आता मला लोळायला मिळते. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू?
1: हां हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली आहे. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतंच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग, खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात.
0: मी बसते ग, आणि तू?
1: मी बसते ना इथेच. राणोबा दहादा ये जा करतीलच, ते रोजच आहे बघ. बेल, फोन, माणसं, ह्यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
0: 6-7 महिने झाले असतील नाही का तुला इथे येऊ?
1: 6-7 महिने? 10 होऊन गेले बाई, 10 महिने आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल, कसं निभेल.
0: छान चाललंय की?
2: मलाच थोडं उशाळ वाटतंय.
0: एवढी लांब ना आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
1: अगं काहीतरी काय,
0: पण तुला साडी आणली आहे, जाताना त्याची आठवण कर.
1: साडी
0: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि

0: मुद्द्याचं विसरे.
1: अगं साडी कशाला हवी आहे? इथे आहेत ना, त्याच नेसल्या जात नाहीयेत.
0: तिच्यात वाटतं.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले. आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या राहिल्यात. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
2: तेव्हा या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
1: हो. अगं अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.
2: चांगली माणसं आहेत नाही तशी?
1: हो, खूप चांगली आहेत. ए बंटी कसं आहे गं? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए तो खूप उंच झाला असेल ना
2: बंट्यानं? अगं नुसती उंची वाढतीये त्याची, बाकी प्रगती म्हणशील ना तर शून्य.
1: काहीतरी काय
2: अगं, हट्ट तर विचारू नकोस. तरीवाईक पण आता इतकं अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत हे कारटी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळीक वाटावी लागते माणसाला.

0: म्हणजे राजाराणीच्या बाबतीत
1: नाही, काही नाही. हे बघ, आता पड बघू तू 15 मिनटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
0: विषय बदलू नकोस रेवा तू. तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग, जरा सुद्धा नाही.
0: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ, ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे विचार जुने असतात. अगं
1: अजिबात नाही, उलट ते आणि साने दोघंही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
0: मग तू असं का म्हणालीस?
1: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वांना आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का? सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
2: ए, पटकन माझे कपडे दे ना.
1: अबाई राणी, म्हणजे काय निघालीस तू?
2: हो, आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
1: अगं,
2: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
1: बघ राणी,
2: त्यापेक्षा मी आधी पळते.
0: अगं, पण वाढदिवसाला इतक्या आधीपासून जाऊन काय करणार तू?
2: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस.

0: छे बाई, आज या पावसानं अगदी ताळतंत्र सोडलं. तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
1: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासून तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हं, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून इतकं भंडावून सोडतील ना त्यांना.
0: ए, एवढी कुठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, आपण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे. ऐग ऐग, कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबीत येते. पुढच्या तासभर घरात कुणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
2: ए पटकन दार उघड.
0: अगो बाई, राणी आली आहे वाटतं. अगो एवढ्या पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
3: छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
2: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पुस ना, जाम भिजली आहे मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
2: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते. हा थांब, हे बघ.

0: अगं हे काय शिंकतेस काय? हां थंडी वाजते ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी, जा जा.
1: हो हो
0: चला, सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
2: हे काय, राजा पण घरात नाहीये?
0: दुपारी गेलाय, तो आलाय कुठे अजून?
2: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता आणि मग एखादा मित्र असेल. राजा याला, भिजतच आलाय.
2: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ, पूस बघू. पूस आंग आधी.
3: नको टॉवेल.
0: अरे नको काय म्हणतोयस, आजारी पडशील ना. पूस बघू.
2: पूस नीट.
3: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ, तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
3: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा, सगळं नीट आहे. तू पूस बघू आधी डोकं.
4: नीट आहे म्हणजे घरातलं? हं, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांबतो आणि कधी एसट्या धडपणे सुटतात आणि कधी मी घरी पोचते.
2: अहो सुटतील उद्या सकाळी, आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
3: गावात खूप ठिकाणी वीज नाहीये.
0: आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाही ना, म्हणून विचारते.
3: नाहीये काही, वीज गेली की आम्ही सगळे मिठ्ठ काळोखात बसून राहतो.
2: राजा काय बोलतोस तू,
3: असं काय विचारते ही?
2: हे बघ जा, हा आज जा, नीट डोकं पुसून घे, कोरडे कपडे घालून चहा घ्यायला ये. आणि राणी, बरं का आजोबांनी स्वेटर घातलाय का बघ. जा उठ, चल चल, नसला तर त्यांना वरच्या कपाटातला काढून दे. चल जा. तुमच्या छोट्याशा भेटी त्या पावसानं फार विघ्न आणली बुवा. नुसतं घरातच बसून राहावं लागतंय.
4: असू देव, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात?
2: नाही तर काय,
4: बरंच झालं की एका अर्थानं घरातली सगळी मंडळी एकत्र भेटतात त्यानिमित्तानं. निवांत गप्पा टप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार?
2: काय पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंच तसंच वातावरण आहे. इथे शहरी धकाधक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकलं असेल हो, पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
4: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
0: काय ग उगाच एवढे काही खाल्ले, अन्नाला जागायला नकोय. हा
5: बाबा, हो बाबा, इकडे या पटकन.
2: अगं काय ग, काय झालं?
5: आम्ही नाही सांगणार. हो लवकर या बघायला.
2: अगं पण
3: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
5: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय.
0: अहो बघा ना कोण आहे ते.
2: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
5: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
3: ते म्हणाले तू वेडी आहेस वेडी.
4: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
5: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. पी आय एल एल ओ ओ, पिल्लू.
2: हात तिच्या. एवढंच ना राणी.
3: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
5: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थर थर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुना फडकं किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोत्या आहेत ना रे.
3: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
5: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
2: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का आपल्या?
5: थंडी वाजते, मग पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी. वेडा
2: पोत बीत काही नकोय. काय लागेल ते बशी दोन बशा, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
5: अहो बाबा बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
2: नाही काही नाही,
5: सांगा ना बाबा. केवढस आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेलंय.
2: आपल्याला नकोय.
3: आणि मुद्दाम पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलंय.
5: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
2: माफ करा, एवढी दोन माकडं पाळलीत ना तेवढी पुरेशी आहेत मला.
0: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
2: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
0: हो
2: बरं का, भाकऱ्या बडवाव्या लागतात ना त्यांना समजतं बरोबर.
5: हो का रे टॉमी, तू खातोस भाकल्या?
3: ही टॉमी नको म्हणू.
5: मग काय म्हणू म्हणावं, विकी, बॉबी की टायगर?
3: झाली आता सगळी नाव. आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
4: तो कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
3: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा. प्रताप सिंह काय बाबा, कसा आहे चॉईस?
2: अगदी भिकार.
3: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?

0: अजून तसा काही विचारच केला नाहीये.
1: माझा विचार म्हणाल तर तसा मस्त पैकी पक्का आहे बर का. ते लचाण घरात नको
2: बाबा.
1: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
2: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
3: वाघ्या?
2: मग कोणाचं नाव पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
4: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
1: अण्णा बरं का आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
4: जय हे नाव कसं वाटतंय.
0: का ग एकटीच अंधारात बसलीस? काय नाही ठीक आहे चल ना.
5: अगं मी म्हटले कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
0: त्याची तीच तर मजा असते, धो धो पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
5: रेवा हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
0: तरी ते आपलं आपण इथं आले.
5: कुणाबद्दल बोलतीयस तू?
0: ते कुत्र्याचं पिल्लू ग. ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं ते ह्यांनी आत आणलं.
5: तू काय बोलतीयस रेवा? मला नीट समजत नाहीये.
0: खास काही नाही ग, उगाच मनात आलं. चुकून माकून घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव पडली सगळ्यांना. आणि मला इथे येऊन 10 महिने झाले ग, थोडे थोडके नाही 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई माई अक्का नन्नी वहिनी काहीतरी तरी म्हणाल की नाही. मला कपडे दागिने प्रतिष्ठा मान पैसा सगळं धो धो दिलं ग ह्या लोकांनी. पण त्याआधी एक साधंसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य पाऊस आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.